हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत दिलराज कौर यांच्या स्वरात आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.
2: Subscribe and press the bell icon on the YouTube app to never miss an update from Shimaru Filmi Gaane.

राजीव कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार अन्नू मलिक.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. हे गीत आहे आशा ज्योती या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: सज्जन से ना शर्माना।
1: अर्पण या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत। शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल।

श्रोत्या रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, अवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

रामकृष्ण हरी। समान पातळीवर राहणे ह्या पाण्याचा धर्म आहे। तुम्ही एक घागर पाण्यातून भरून घ्या। तेथे झालेला खळगा भरून काढण्यासाठी बाजूचे सारे जलबिंदू धावत येतात, कारण त्यांना खळगा पाहण्यात आनंद वाटत नाही। पाण्याच्या जलबिंदूपासून ही गोष्ट आपण शिकली पाहिजे की मनुष्याच्या संकट समयी एकत्र येऊन त्यास बळ देऊन सावरून घ्यावं। प्रामाणिकपणा, कृतज्ञता, सभ्यता, आत्मसंयम, परोपकार, धैर्य इत्यादी गुणांवरच माणसाचे मोठेपण आणि लौकिक ठरत असतो। रामकृष्ण हरी।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

श्रोते हो, आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज ऍट टच. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. 31 मे हा दिवस जागतिक स्तरावर मानवी आरोग्य आणि सुदृढ जीवनशैलीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक तंबाखू विरोधी दिन. तंबाखू आणि धूम्रपानाच्या घातक परिणामांबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आजचा दिवस पाळला जातो. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून आरोग्य संपन्न आयुष्य जगण्याचा हा दिवस संदेश हा दिवस देतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आता नवीन ऋतूच्या स्वागतासाठी आपण नव्या सुरुवातीसाठी सज्ज होण्याचा हा काळ आहे. जयंती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती. भारतीय इतिहासातील कर्तृत्ववान, न्यायी आणि प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. त्यांनी संपूर्ण भारतात मंदिराचा जीर्णोद्धार केला. विहिरी, बारवा आणि धर्मशाळा बांधल्या. त्यांच्या स्त्री शक्तीच्या आणि कुशल प्रशासनाच्या वारशाचं आज संपूर्ण देश आदराने स्मरण करतो. पुण्यतिथी. थोर समाज सुधारक आणि विचारवंत. समाजात शिक्षणाचा आणि आरोग्याचा प्रसार करणाऱ्या विविध महान विभूतींच्या कार्याला आजच्या दिवशी उजाळा दिला जातो. आणि आजची बोधक. एकदा एका श्रीमंत माणसाला एका संताने विचारलं, तुझ्याकडे सर्व काही आहे, मग तुझा चेहरा एवढा चिंतित का आहे? तो माणूस म्हणाला, महाराज, मला आरोग्याची गंभीर समस्या आहे, कारण मला वाईट व्यसन जडली आहेत. संत हसून म्हणाले, मित्रा, संपत्तीने तू सुखाची साधनं खरेदी करू शकतोस, पण आरोग्य खरेदी करू शकत नाही. ज्या शरीरात निरोगी मन आणि निरोगी आरोग्य वास करतं, तोच जगातील सर्वात श्रीमंत माणूस. तात्पर्य हेच, व्यसनाधीनता माणसाला विनाशाकडे नेते. निरोगी शरीर आणि शुद्ध विचार हीच मानवाची खरी संपत्ती आहे. तर श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही वाईट सवयींचा किंवा व्यसनाचा त्याग करून आरोग्याचा मार्ग निवडता. तो प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो. आजच्या या विशेष दिवशी आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याला वंदन करूया आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्याचा संकल्प करूया. मे महिन्याचा हा शेवटचा रविवार तुमच्या कुटुंबासोबत अत्यंत आनंदाचा आणि आरोग्याचा. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM.

श्रीराम समर्थ 31 मे भगवंताला शरण जावे. मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू. मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नायिका झाली. यामध्ये अभिमान अनायसे मानला जातो. मी पणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढते. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापुढे दुसरे काय आहे. मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक कर्तेपण आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंताकरता नाही का तसे करता येणार. तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचेसुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार. भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे याचं सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेती जोडधंद्यामध्ये कुक्कुटपालन अति चांगल्या पद्धतीने होऊ शकतं हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. परंतु कोंबड्यांना उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो, त्या अनुषंगानं कोंबड्याचं उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्थापन करावं हे समजून घेऊन त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आपण थोडीशी आज माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. उन्हाळ्यामुळे कोंबड्यांचा रक्तदाब व श्वसनक्रियेचा वेग वाढतो आणि वाढत्या तापमानामुळं कोंबड्या कमी खाद्य खातात, जास्त पाणी पितात आणि त्याच्यामुळं अंड्याचं उत्पादन कमी होऊ शकतं. त्यांच्या वाढीचा वेगसुद्धा मंदावू शकतो आणि कोंबड्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीहीसुद्धा कमी होऊ शकते. हे दुःखी लक्षात जर आपण घेतले तर त्या अनुषंगानं उन्हाळ्याच्या दृष्टीनं कोंबड्याचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कोंबडी पक्षी हे जे आहेत उष्ण रक्ताचे असल्यामुळं 18 ते 24 अंश सेंटीग्रेड तापमान अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते सोसू शकतात, त्यांचं उत्पादनही उत्तम येतं. जेव्हा वातावरणातील तापमान 24 अंशपेक्षा जास्त वाढू लागतं तेव्हा पक्ष्यांना मात्र मग उष्णतेचा त्रास होतो आणि 30 अंश सेंटीग्रेड तापमानातील पक्षी उष्णतेचा त्रास सहन करू शकतात पण त्यापुढे नाही. मग आपण काय करायला पाहिजे? तर कोंबड्याच्या शेडचं जे तापमान आहे ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्या अनुषंगानं शेडची उंची व बाजूच्या भिंती योग्य तऱ्हेनं बांधलेल्या असल्या पाहिजे. शेडच्या छतावर पाणी मारलं पाहिजे. तसंच हे जे शेड आहे कोंबड्याचं, त्याच्या छतावर भाताचा पेंडा, वाळलेलं गवत, रिकामी पोती ही जर टाकता आली तर छत थंड राहतं. गादी पद्धतीमध्ये गादीच्या थराची जाडी कमी केल्यानेही शेडमधील तापमान कमी होतं. पक्ष्याच्या सभोवताली हवा खेळती राहील याची काळजी घेतली पाहिजे. एकाच शेडमध्ये पक्ष्याची गर्दी टाळली पाहिजे, त्यामुळे हवा खेळती राहते व पक्ष्यांना उन्हाचा त्रास कमी होतो. खाद्यास खाण्याचं जे प्रमाण आहे ते उष्णतेमुळे 10 ते 15% कमी होतं, त्यामुळे खाद्यात पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याच्यानुसार कॅल्शियम, फॉस्फरस ही जीवनसत्वं आपण वापरली पाहिजे. पण ही वापरण्यापूर्वी आपण जे काही त्या शाखेचे तज्ज्ञ आहेत व्हेटरनरी डॉक्टर त्यांचा आपण सल्ला घेतला पाहिजे. खाद्य घालण्याच्या वेळापत्रकात बदल करून दुपारी खाद्य देण्याऐवजी दिवसातील थंड वेळेस जर खाद्य दिलं तर खाद्याचं प्रमाण जे आहे ते ग्रहण करण्याचं या पक्ष्यामध्ये वाढू शकतं. म्हणून याचासुद्धा आपण व्हेटरनरी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वापर करू शकतो. जसं या कोंबड्याचं व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे तसंच कोंबडी पिल्याचं व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे. अंडी उबवणी केंद्रातून जर पिल्लं आणली असतील तर 48 तासाच्या आत या पिल्लासाठी तयार केलेल्या घरामध्ये ही स्थलांतरित करायची आणि पिल्लांना उष्णता आणि थंडीपासून संरक्षण दिलं पाहिजे. पिल्लाचे ब्रूडर घरामध्ये समान वितरण केलं पाहिजे आणि घराचं तापमान योग्य असल्याचं आपण ज्या बाबी वर सांगितल्या त्या आपण पाळल्या पाहिजे. या पिल्लांना शिफारसीप्रमाणे खाद्य द्यायला पाहिजे आणि तळ जमीन किंवा फरशीवर खाद्य किंवा पाणी सांडू देऊ नये, कारण त्यामध्ये बुरशी येऊन ब्रूडर न्यूमोनियासारखे आजार पिल्लांना होऊ शकतात. तर साधारणतः आपण ह्या बाबी जर आपण पाळल्या तर कोंबड्यांना उन्हाळ्यात जो होणारा त्रास आहे तो आपण कमी करू शकतो. पण याविषयी अधिक जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कराड येथील कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान यांच्याशी संपर्क करा आणि अधिक माहिती जाणून घ्या आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोंबड्याचं उन्हाळ्यात शास्त्रोक्त व्यवस्थापन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: अद्वैत लेखक साने गुरुजी। अद्वैत म्हणजे निर्भयता, अद्वैत म्हणजे शिवत्व। या संसारात अद्वैताचा संदेशच सुखसागर निर्माण करू शकेल। भारतीय ऋषींनी ही महान वस्तू ओळखली। अद्वैताचा मंत्र त्यांनी जगाला दिला। या मंत्रा इतका पवित्र मंत्र दुसरा कोणताही नाही। जगात दुजाभाव असणं म्हणजे दुःख असणं आणि समभाव म्हणजे सुख असणं। सुखासाठी धडपडणाऱ्या मानवानं अद्वैताची कास धरल्याशिवाय तरुणोपाय नाही। ऋषी कळकळीनं सांगतायत की ज्याच्या ज्याच्याबद्दल तुला दुजाभाव वाटत असेल त्याच्या त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमानं मिठी मार। सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम करावावहे, हा त्यातलाच एक भाग। या थोर मंत्राचा खोल अर्थ काय आहे बरं? हा मंत्र आपण एके ठिकाणीच म्हणायचा नाही, हा मंत्र सर्वत्र उच्चारायचा आहे आणि त्यानुसार वागायचा आहे। केवळ गुरु शिष्यापुरता हा मंत्र नाही। ज्यांना एकमेकाबद्दल दुजाभाव वाटत नाही त्यांच्यासाठी हा मंत्र नाही। दुजाभाव दूर करण्यासाठी हा मंत्र आहे। जगात सर्वत्र दिसून येणाऱ्या दुजाभावाचा अंधार दूर करण्यासाठी म्हणून ऋषीनं हा महान दीप दिला आहे। हा दीप हातात घेऊन आपणच पाहूया, आपले व्यवहार करूया, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना। समर्थांनी सारे अद्वैत तत्वज्ञान एका ओवीत सांगून ठेवलेलं आहे। अद्वैताचं प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप त्यांनी त्यात शिकवलेलं आहे। समर्थ म्हणतात, आपण असं चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे। मला कोणी मारलं तर दुःख होतं, मला अन्नपाणी मिळालं नाही तर माझे प्राण कंठात येतात, माझा कोणी अपमान केला तर मेल्याहून मेल्याप्रमाणे मला होतं, मला ज्ञान मिळालं नाही तर मला लाज वाटते, माझ्याप्रमाणे दुसऱ्याला असं होत असेल, मला मन बुद्धी हृदय आहे दुसऱ्यालाही ती आहेत, मला माझा विकास व्हावा अशी इच्छा आहे तशीच ती दुसऱ्यालाही असेल, माझी मान वर असावी तशीच दुसऱ्याचीही असणं योग्य आहे। थोडक्यात, आपणास येणाऱ्या सुखदुःखांच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखांच्या कल्पना येणं म्हणजेच एक प्रकारे अद्वैत। मला ज्या गोष्टीने दुःख होते त्या गोष्टी दुसऱ्याच्या बाबतीत मी करणार नाही हा त्यापासून मला बोध मिळतो। मला ज्या गोष्टीने आनंद होतो त्या दुसऱ्यांनाही लाभाव्यात अशी मी खटपट करेन असेही माझे अद्वैत मला सांगते। अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे, अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार, अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे, अद्वैत म्हणजे अनुभूती। ऋषी केवळ अद्वैताच्या कल्पनेत रमले नाहीत, सर्व जगाशी सर्व चराचराशी ते एकरूप झाले। ऋषींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, तो जगदाकार झाला आहे, आजूबाजूच्या सर्व मानवांचा तो विचार करीत आहे। या मानवांना या सर्व गोष्टी केव्हा मिळतील अशी तगमग त्याला लागलेली आहे। पोटभर खायला, अंगभर लिहायला, या सर्व भावा बहिणींना केव्हा मिळेल, या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश केव्हा मिळेल, या सर्वांना सुखसमाधान कसं लावेल याची चिंता आपल्या ऋषी मुनींना लागून राहिली होती। समर्थांचे सुद्धा असं एक मागणं आहे, राष्ट्राला जे जे पाहिजे त्याची भिक्षा प्रभूजवळ त्यांनी त्या स्तोत्रात मागितली आहे। त्याला पावन भिक्षा असं सुंदर नाव दिलेलं आहे। विद्या दे, संगीत दे, गायन दे, साऱ्या हृदय आणि मंगल वस्तू त्यांनी मागितलेल्या आहेत। अद्वैताचा विसर पडलेल्या समाजात्मक क्रांती होते। ईश्वर जगाला धडा देऊ इच्छितो, शेजारी भावाला तो रात्रंदिवस श्रम करीत असूनही राहायला नीट घर नाही, खायला पोटभर अन्न नाही आणि मी मात्र माझ्या प्रचंड बंगल्यात रेडिओ ऐकत बसतो, ही खरं म्हणजे भारतीय संस्कृती नाही। भारतीय संस्कृतीचा हा खरं तर खूनच आहे। उपाशी लोकांना पाहून दामाजीनं कोठारी उघडी केली, घरात चोरी करास आलेल्या माणसाला एकनाथ म्हणाले, आणखी थोडे घेऊन जा। हे जे द्वैत आहे ते अद्वैतानं मिटवलं पाहिजे।
2: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, हम सबकी जिंदगी सीमाओं में बंधी हैं। मेरी सीमा, आपकी सीमा, धर्म, वर्ण, पंथ, भाषा और लिंग की सीमा, यहाँ तक कि समाज की सीमा। हम हमेशा किसी न किसी दायरे में जीते हैं, लेकिन क्या आपने कभी सोचा है कि उस दायरे के पार क्या है? कबीर साहब आज हमें एक ऐसी छलांग लगाने को कह रहे हैं जहां सब सरहदें खत्म हो जाती हैं, जहां न कोई किनारा है न कोई अंत। आज का दोहा उस बहत की यात्रा है जहां पहुंचकर आत्मा खिल उठती हैं। आइए जानते हैं सीमाओं के पार का वो रहस्य क्या है। श्रोताओं, आज का दोहा कबीर के उन रहस्यों में से एक है जिसे अनुभव की पराकाष्ठा कहा जाता है। यहाँ कबीर साहब हद से बेहद की ओर जाने की बात कर रहे हैं। हदे छांडी बेहदे गया हुआ निरंतर बास, कवल जे फूल्या फूल बिन को निरखेगा दास। हदे छांडी बेहदे गया हुआ निरंतर बास,

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव साने गुरुजींचं घराणं म्हणजे खोताचं घराणं। साने गुरुजींच्या वडिलांचं नाव सदाशिवराव, कोकणामध्ये पालगड या गावी जन्म झाला। साने गुरुजींचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने, आईचं नाव यशो। या आईनं जे संस्कार साने गुरुजींवरती केले त्यातूनच साने गुरुजी हे घडले। गुरुजी म्हणत, पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो। त्याचे पुढचे बरे वाईट जीवन आईबापांवर अवलंबून असते। त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो। याचा अर्थ एखादं रमणीय आणि सुंदर फूल फुललेलं असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही। समुद्राच्या पोटात अशी गोलबंद आणि पाणीदार मोते असतील की ज्याची जगास वार्ता नाही। पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानव जातीस त्याचे अद्याप दर्शन नाही। वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाही। मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही। मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे। मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात। आईबापांकडून मिळालेली ही एक ईश्वरी देणगी होय। मायबापच कळत वा नाकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात। आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला, त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते। गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्म केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तकं तयार केली जात असतात। जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही, आजूबाजूचं जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते। परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावं हे मात्र आईबापच उत्पन्न करतात। मुलांच्या शिक्षण जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक। आईच्या पोटातच मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला। बाहेर आल्यावरही आईचा सानिध्यात प्रत्येक वेळ जातो। तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो झोपी जातो। आईजवळ त्याची उठबस सुरू असते। म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय। आई देह देते आणि मनही देते, जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच। लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात। लहानपणी मुलाचं मन रिकाम असतं। भिकाऱ्याला चार दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड कराविषयी वाटते ना, त्याप्रमाणेच बालकाचं रिकाम मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखं भराभर त्याचा संग्रह करीत असतं। अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असं बायका म्हणतात। याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असतं, मातीसारखं मेणासारखं असतं। द्यावा तो आकार त्याला मिळेल। आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल, आईनं ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल। त्याप्रमाणे आईनं मुला देखत आदळआपट केली भांडण तंटण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल। परंतु ही गोष्ट आया विसरतात। आईचं बोलणं चालणं हसणं वावरणं म्हणजे मुलाच्या मनाचं बुद्धीचं हृदयाचं दूध आहे। मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सरानं लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल। अशा प्रकारे मुलाचं शिक्षण हे मातेवर पित्यावर आतिष्ठांवर कालच्या सर्व दृष्टीवर अवलंबून आहे। मुलांच्या समीप फार जपून वागावं, वातावरण स्वच्छ राखावं, सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात ही गोष्ट खरी. आई बापांना आणि इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्याच्या कृत्यांनी मुलाच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरं. सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आई बापांची कृत्य स्वच्छ सतेज आणि तमोही असे असतील, तर मुलांची मन कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय आणि पवित्र असे फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगड फिक्कट रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचं जीवन बिघडवणं यासारखं पाप नाही, स्वच्छ झऱ्याचं पाणी घाण करणं यासारखं पाप नाही. मुलाजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवायला पाहिजे. वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झालं असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. अस्ति जाजान कनीय सोपारे, कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. ज्या ज्येष्ठानं आपली जोखीम ओळखून वागलं पाहिजे. आई बापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावं. श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार आश्रूंनी तिचं तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध भरे वाईट अनुभव परस्परांना सांगत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचं मात्र कार्य काही सांगत नाहीस, असं त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजानं म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटतं, कारण गतायुष्यातील चांगल्या बरोबर वाईटही आठवतं, पुण्याबरोबर पापही आठवतं. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे करून गाडून टाकीत आहे. ही पिशाच पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीवर बसून आहेत, म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष किंवा निर्मळ व्हावं ही माझी तळमळ, हेच माझं ध्येय, हेच माझं स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला काढायला लावता? केव्हा होईल जीवन माझ्या निर्मळ ताऱ्यापरी हुरहुर, हीच एक अंतरी. पण आम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी सांगा ना. चिंतन केल्यानं मनुष्य चांगला होत असतो असं तुम्हीच नेहमी म्हणता ना, लहान गोविंदा म्हणाला. पण आपण चांगलेच आठवले आणि ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडायचा मग, भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचं अधपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो वा चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येव अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरंकारी आहे याचच एखाद्या वेळेला अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची. श्याम म्हणाला, या जगात जपावं तेवढं थोडंच. ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहे, शक्यतोवर जपावं, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावं, आत्मवंचना करू नये. अहंकाराचं रूप फार सूक्ष्म असतं, सदैव सावध राहिलं पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, अरे आपण काय एकमेकांना परके आहोत? तू आणि आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असं काही येत नाही. जे आहे ते सर्वांच्या मालकीचं. तू आपली अनुभव संपत्ती का बरं चुरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही सरलता, कोमलता, प्रेम, गोड हसणं, ही निरंकारिता, कोणतंही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती कुठून आलं? अरे सांग, मी आजाऱ्यांची शुश्रूषा करतो, तूही करतोस, पण तू आजाऱ्यांची आई होतोस, आम्हाला का नाही होत? तू आपल्या नुसत्या गोड हसण्यानं दुसऱ्याला आपलंसं करतोस, आपण त्यांच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्यांचं मन आम्हाला ओढून का नाही घेत आहेत? सांग ना, ही जादू कुठून पैदा केलीस? अरे सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वराडातील एक दंतकथा तुला माहितीये का? एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचं टोलीजंग घर बांधल्या जात होत. त्यावेळेस ना एक नेपाळी कस्तुरी विक्या तिथं कस्तुरी विकावायला आला. श्रीमंत व्यापाऱ्यानं त्या कस्तुरी विक्याला भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्कारानं म्हणाला,
1: तुम्ही दक्षिणेतले गरीब लोक, तुम्ही काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपले तर पाहायचे.
0: त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला. तो म्हणाला,
2: तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती तुझ्या तरी जाऊन सांग.
0: त्या व्यापाऱ्यानं सारी कस्तुरी गाऱ्यात मिसळून दिली. वराडातील त्या घराच्या भिंतीला अजूनही कस्तुरीचा वास येतो असं सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कुणी रे कस्तुरी होती? आमच्या जीवनाला न वास, न रूप, न गंध. तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कुणी दिला? सांग. श्यामच्याने आता रागे तो गंभीरपणे आणि विवराने म्हणाला,
3: माझ्या आईचं हे देणं कड्यान, माझ्या जे काही ते माझ्या आईच, तिनं मला सारं काही दिलं. प्रेमळ गावाया गाई गुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिनंच मला शिकवलं. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपलं काम उत्कृष्टपणे करीत राहणं हे मला तिनंच शिकवलं. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमवता कसं राहावं हे तिनंच मला शिकवलं. आईनं जे शिकवलं त्याचा परार्धाशही माझ्या जीवनाला प्रगट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे, त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल? माझ्या आईनंच जीवनात अत्तर ओतलं. मी मनात म्हणत असतो, मदनतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास, तीच वास देणारी, रंग देणारी. मी खरोखरच कोणी नाही, सार का त्या थोर माऊलीच, सारी माझी आई, आई आई. असं म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आलं. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हाताची बोट थरथरली. थोडा वेळ शांत होत. ताऱ्यांची थोर शांती तिथं पसरली होती. घरांना माझं काही सांगण्यासारखं नाही, पण आईचं गुणगान करून हे ओठ पवित्र करील. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन, तिच्या स्मृती आळवीन. रोज एक एक प्रसंग मी सांगत जाईल. चालेल? हा हो हो चालेल. सारेजण म्हणाले. राम म्हणाले, हा मागितला एक डोळा आणि देवाने दिले दोन. यावर गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यायला मिळणार, रोजच पावर गंगेत डुंबायला मिळणार.
4: श्रोत्या, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
5: एकशे सात पॉईंट चार एफ एम वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओ. श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजची गोष्ट. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न केले तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येते. विश्वास ठेवा, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एकदा एक व्यक्ती वाळवंटात भटकला. त्याच्याजवळ खाण्यापिण्याचे जे काही सामान होते ते संपले होते. गेल्या 2 दिवसांपासून तो पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडत होता. त्याला माहीत होतं की जर आता एखाद्या तासात त्याला पाणी मिळालं नाही तर त्याचा मृत्यू अटळ आहे. परंतु हिम्मत करत तो चालत गेला. तेव्हा त्याला एक झोपडी दिसली. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. यापूर्वी त्याला मृगजळामुळे धोका मिळाला होता. परंतु त्याच्याजवळ आता काहीच पर्याय नव्हता. तो कसा बसा झोपडीजवळ जाऊ लागला. यावेळी खरंच तिथे एक झोपडी होती. परंतु ती झोपडी ओसाड पडली होती. कितीतरी वर्षापासून तिथे कोणी राहत नसावं असं जाणवत होतं. तरीही पाण्याच्या आशेनं तो आत गेला. तिथे त्याला एक हँडपंप दिसला. तो हँडपंप चालू लागला. परंतु हँडपंप कोरडा होता. तो निराश होऊन खाली पडला. तेव्हा झोपडीच्या छताला बांधलेली एक पाण्याने भरलेली बाटली त्याला दिसली. त्याने ती बाटली काढली. तो ती बाटली उघडून पिणार. तेवढ्यातच त्याला त्या बाटलीला चिकटलेला कागद दिसला. त्यावर लिहिलं होतं, या पाण्याचा उपयोग हँडपंप चालविण्यासाठी करावा आणि पुन्हा बाटली भरून ठेवण्यास विसरू नये. ही एक विचित्र स्थिती होती. त्याला कळत नव्हतं की पाणी प्यावं की हँडपंप मध्ये टाकून त्यातून पुन्हा पाणी काढावं. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, जर पाणी टाकून सुद्धा पंप सुरू झाला नाही, इथे लिहिलेली गोष्ट खोटी निघाली, तसेच जमिनीत सुद्धा पाणी नसेल तर, परंतु कुणास ठाऊक पंप चालू लागला तर, ही गोष्ट खरी ठरावी. त्याला कळत नव्हतं की काय करावं. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने ती पाण्याची बाटली उघडली आणि हँडपंप मध्ये ओतली. मनातल्या मनात प्रार्थना करू लागला आणि पंपच चालू लागला. त्यावेळी त्यातून निघणारं गार पाणी त्याच्यासाठी अमृतापेक्षा कमी नव्हतं. तो भरभरून पाणी प्याला. त्याचं डोकं काम करू लागलं. त्याने बाटलीत पाणी भरलं व ती छताला बांधली. तो जाऊ लागला तर समोर आणखी एक काचेची बाटली आणि त्यात पेन्सिल आणि कागद दिसला. कागदावर वाळवंटातून बाहेर निघण्याचा नकाशा होता. त्याने तो कागद पाठ केला व परत बाटलीत बंद करून ठेवला. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे, अशी म्हण आहे. प्रयत्न केले तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते. विश्वास ठेवा, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: आजची गोष्ट. तुमचा आळस झटका, तुम्हालाही राजहंस दिसेल. मित्रहो, एक जमीनदार होता. त्याला त्याच्या वडिलांपासून खूप संपत्ती मिळाली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप कामचुकार आणि आळशी बनला. त्याच्या या आळशीपणाचा फायदा नोकर चाकर आणि इतर घेत असत. एकदा त्याचा मित्र दुसऱ्या गावाहून त्याला भेटायला आला. त्याने तिथल्या नोकर चाकर आणि नातेवाईकांचं वर्तन पाहिलं. आपल्या मित्राला लुटलं जातंय हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं जमीनदाराला हे सर्व सांगितलं. परंतु जमीनदाराने मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मित्राने एक युक्ती शोधून काढली. तो जमीनदाराला म्हणाला, मित्रा, मला एक साधू माहीत आहे जे तुझी संपत्ती डबल करून देतील. तू त्यांच्या दर्शनाला चल. जमीनदार मित्रासोबत साधूकडे गेला. साधूला नमस्कार केल्यावर साधू जमीनदाराला म्हणाले,
2: तुझ्या शेतात एक राजहंस सूर्योदयापूर्वी रोज येत असतो. त्याचं दर्शन घेतल्यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. परंतु इतर कोणीही पाहण्यापूर्वी तू त्याला पाहणे आवश्यक आहे.
0: दुसऱ्या दिवशी जमीनदार भल्ल्या पहाटे उठला आणि शेतात गेला. त्याला तिथे त्याचा एक नातेवाईक धान्याने भरलेलं पोतं चोरून नेताना दिसलं. जमीनदाराने त्याबद्दल त्याला विचारल्यावर नातेवाईकाने जमीनदाराची माफी मागितली. काही वेळाने जमीनदार दूध पिण्यासाठी गोठ्याकडे गेला. तिथे त्याला दिसलं की त्याचे नोकर दुधात पाणी घालून ते जास्तीचं दूध विकायला नेण्यासंदर्भात बोलत आहेत. त्याने नोकरांचे बोलणे ऐकले, तो चिडला आणि नोकरांना कामावरून काढण्याची धमकी दिली. ते जमीनदारांची माफी मागू लागले. जमीनदार रोज पहाटे उठू लागला, राजहंसाचं दर्शन घडावं म्हणून शेतात जाऊ लागला. त्यामुळे नोकरचाकर, नातेवाईक यांना भ्रष्टाचार करता येत नव्हता. त्यामुळे त्याची धनसंपत्ती चोरीला जात नसल्यामुळे ती वाढत होती. रोज फेरफटका मारत असल्यामुळे जमीनदाराची तब्येतही चांगली राहू लागली. परंतु त्याला राजहंस कधीच दिसला नाही. तो साधूकडे गेला आणि राजहंस अजून का दिसला नाही म्हणून विचारलं. त्यावर साधू म्हणाले,
2: तुला राजहंस तर दिसला, परंतु तू त्याला ओळखू शकला नाहीस. परिश्रम नावाचा राजहंस तुझ्या आयुष्यात आला. त्याने तुझ्यातील आळशीपणाला दूर करून तुझ्याकडे असलेल्या धनाची वाढ करून दिली.
0: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची। आजची गोष्ट, बिनधास्त जगा मित्रांनो, एकदा का चाळीशी पार केली की जास्त शिकलेला आणि कमी शिकलेला दोन्हीही सारखेच। कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल, 50 नंतर तर सुंदर आणि कुरूप हा भेदच नष्ट होतो, दोन्हीही सारखेच। कोण किती का सुंदर असे ना, या वयात सुरकुत्या डोळ्याभोवतालची काळी वलये लपता लपत नाहीत। 60 तर मोठी पोस्ट आणि लहान पोस्ट असंही काही उरत नाही, दोन्हीही सारखेच। निवृत्तीनंतर तर ऑफिसातला प्यून देखील साहेबांना बघायचं टाळतोच। 70 पार केल्यानंतर मोठे घर आणि लहान घर असा विचारसुद्धा मनात येत नाही, दोन्हीही सारखेच। सांधेदुखी बळावून हालचाल करणं मुश्किल झालं की बसण्यापुरती जागा असली तरीही पुरे। 80 गाठीला भरपूर पैसा असला काय आणि नसला काय, दोन्हीही सारखेच। जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे आणि कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न उरतोच। नशिबाने 90 पार केली तर अभिनंदनच, तर झोपणे आणि उठणे यात सुद्धा फरक राहत नाही, दोन्हीही सारखेच। कारण उठून बसल्यावर आता करायचं काय हा गहन प्रश्न उरतोच। अजून 100 पार करण्याची इच्छा आहे का? जीवन साधे सरळ सोपे आहे, आनंदाने जगा। उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडविल्याचा आर्मस्टाईनचा आव आणि भाव आणू नका। माणसापेक्षा आपली सावली मोठी दिसली की समजावं संध्याकाळ जवळ आली आहे। एक लक्षात ठेवा, लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत, तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा, स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण मनुष्य जन्म पुन्हा नाही। रेडिओ मनभावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी, ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग।
0: आजची गोष्ट, एका छोट्या बदलानेही आयुष्य घडतं। एक कुंभारदादा मातीची चिलीम बनवित होते, त्यांनी चिलमीचा आकारसुद्धा तयार केला होता, पण काहीतरी विचार बदलला आणि त्यांनी तो चिलमीचा साचा मोडून टाकला। त्यात त्यांनी माती वाढवली आणि एक छोटीशी घागर तयार करू लागले। कुंभारदादा अगदी मन लावून ती घागर तयार करू लागले, अगदी त्या घागरीशी संवाद करू लागले। त्या मातीने विचारले, अरे कुंभारदादा, तुम्ही किती छान नक्षीदार अशी चिलीम तयार करत होतात, मग अचानक तो साचा मोडून घागर का बनवू लागला? कुंभारदादा म्हणाले, मी चिलीम बनवत होतो पण अचानक माझा विचार बदलला, तो कसा बदलला ते माहीत नाही, पण काहीतरी अचानक घडलं। माती म्हणाली, कुंभारदादा, तुमची मती बदलली हे बरंच झालं, तुमची मती बदलली आणि या मातीचं आयुष्यही बदललं। कुंभारदादांना मातीच्या या बोलण्याचे आश्चर्य वाटले, त्यांनी मातीला त्याचे स्पष्टीकरण मागितले। माती म्हणाली, मी जर चिलीम झाले असते तर मीही जळाले असते आणि दुसऱ्यांनाही जाळले असते, आता घागर झाल्यावर मीही थंड राहीन आणि इतरांनाही थंडावा देईन। तात्पर्य, जीवनात अचानक होणारे काही बदल किंवा बदललेले विचार हे स्वतःला तर आनंद देतातच, शिवाय इतरांनाही सुख मिळू शकते।
1: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 एफएम घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन, एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
0: आजची गोष्ट, मुलांना वाढवताना स्वातंत्र्य देताना परिणामाची जाणीव ठेवा. मुलांना शिस्त लावण्याच्या गोष्टी अगदीच साध्या आणि सोप्या असतात, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच निर्णायक ठरत असतो. म्हणजे मुलांना शिस्त लागली पाहिजे आणि त्यांचे निर्णय त्यांनी स्वतःच घेतले पाहिजे. या इच्छेपोटी जर तसे स्वातंत्र्य दिले तर त्याच्या मर्यादा ठरवल्या पाहिजेत. म्हणजे गॅस शेगडी पेटवण्यासाठी एखाद्या मुलामुलीची इच्छा असली तरी त्याला चटका बसल्यावर आपोआपच कळेल. असे धोरण असले तर ते वेगळ्या अर्थाने चुकीचे ठरते. कारण गॅस पेटवताना जर चुकून त्यांना चटका बसला तर पुढे ती चटका बसण्याची भीती घालवायला खूपच कष्ट पडतात. ही बाब लहानपणी कदाचित तितकी गंभीर वाटली नाही, तरी मोठेपणी त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात, पण तोवर उशीर झालेला असतो. मुलामुलींना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तर दिलं पाहिजेच, पण असं संपूर्ण स्वातंत्र्य देऊनच स्वयंशिक्षण घेऊ देणे एका मर्यादेपलीकडे उपयुक्त ठरत नाही. त्यातील बऱ्या वाईट गोष्टींची जाणीव पालकांनीच करून दिली तर त्या स्वयंशिक्षणालाही शिस्त लागते आणि गतीही मिळू शकते. स्वतःच एखादी कृती करून त्याचा अनुभव घेऊन शिकण्यात बराचसा वेळ वायाही जातो. तोच मुलांना वाढवताना वाचवता आला तर पालकांनी प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. गॅस शेगडी मुलामुलींनीच पेटून पाहायला हवी, त्यातून त्यांचे शिक्षण होतेच. पण ती शेगडी पेटवतानाचे धोके समजावून सांगायला काय हरकत आहे? तेही शिक्षणच आहे. चटका बसून शिक्षण शिकण्यापेक्षा चर्चा करून शिक्षण मिळाले तर त्याचे फायदेही अधिक असतात. म्हणून स्वयंशिक्षण हे जरी मुलामुलींना मोठे करण्याचे तंत्र असले तरी त्याच्या मर्यादाही पालकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतानाच त्यांच्या परिणामाची जाणीवही करून देणे आवश्यक ठरते.
1: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक RJ शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ RJ शुभांगी ओनली ऑन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: आजची गोष्ट, पैशापेक्षाही जास्त किंमत वेळेला द्यावी. वर्ष असेच निघून जाते, परंतु वेळेचे महत्त्व आपल्याला कधीच कळत नाही. वेळ खूप महत्त्वाची असते, पैशापेक्षाही तिची किंमत जास्त असते. वेळ अमूल्य असते. वेळेची किंमत समजावून सांगणारी ही गोष्ट. बेंजामिन फ्रँकलिनचं पुस्तकाचं दुकान होतं. एक दिवस त्याच्या दुकानात एक ग्राहक आला. काही पुस्तकं पाहिल्यानंतर त्याने दुकानातील एका कर्मचाऱ्याला विचारले, या पुस्तकाची किंमत काय आहे? कर्मचारी म्हणाला, $1. ग्राहक म्हणाले, हे तर खूप जास्त आहे, काय यात काही कमी होऊ शकत नाही का? कर्मचाऱ्याने स्पष्ट सांगितले, नाही. ग्राहकाने विचारले, फ्रँकलिन इथे आहेत का? मला त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे. कर्मचारी म्हणाला, ते आत्ता येणारच आहेत. फ्रँकलिन आल्यानंतर ग्राहकाने विचारलं, या पुस्तकाची कमीत कमी किंमत किती असेल? फ्रँकलिनने सांगितलं, $1.25. ग्राहक आश्चर्याने म्हणाला, परंतु तुमच्या दुकानातील कर्मचाऱ्याने तर याची किंमत $1 सांगितली. फ्रँकलिन म्हणाले, त्याने बरोबर सांगितली. जास्तीची किंमत ही माझ्या वेळेची किंमत आहे. ग्राहकाने आग्रह केला, ठीक आहे, तुम्ही याची योग्य किंमत सांगा. फ्रँकलिन म्हणाले, आता $1.5. तुम्ही घेण्यास जेवढे उशीर लावाल तेवढी वेळेची किंमत सुद्धा त्याच्याशी जोडली जाईल. ग्राहकाजवळ आता कोणताच पर्याय नव्हता. $1 बदल्यात $1.5 देऊन त्याने पुस्तक विकत घेतलं. पुस्तकासोबत त्याला वेळेचं मूल्य सुद्धा कळलं. वेळेचं महत्त्व जाणणारे बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेचे महान वैज्ञानिक, राजनीतिज्ञ आणि विचारवंत होते.
2: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

कावळा खाली बसलेल्या मुलीच्या प्लेट मधला उरलेला डोशाचा तुकडा उचलावा असं त्याला वाटलं, पण पोट भरूनही नंतर खाण्याचा आधी कंटाळा आणि आता त्याला वीट आला होता. मग तो तसाच स्वतःचे पंख साफ करत इकडं तिकडं पाहत नेहमीच्याच झाडावर बसून राहिला. आता युनिव्हर्सिटीतच फक्त झाडं राहिल्यानं सहसा शहरात जाणं होतच नाही, तेच ते घाणेरडे पिझ्झा बर्गर आणि पावभाज्या. संध्याकाळ झाल्यानं त्याच्यासारखेच इतरही जण निवांत बसून कॅन्टीनची वर्दळ पाहत होते. आधी बोर झालं की तो उगाचच खाली जाऊन मुलामुलींच्या टेबलजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आणि मग मुलांचं त्याला उडवून लावणं आणि मुलींचं किंचाळणं, त्याला मजा वाटायची आणि स्वतःच्या छोट्या अस्तित्वाचा अभिमानही. पण आज जरा उदास उदासच वाटत होतं. नेहमी किंचाळणारी पण आता थोडी सरावलेली ती मुलगी दोन तीन दिवस झाले इकडे फिरकलीच नाहीये. परीक्षा वगैरे तर नसेल, तशी त्याला ती आवडायची. पण नंतर त्याच्या ते लक्षात आलं की कितीही त्यानं तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा अर्थ एकच, शेवटी कावळा तो कावळा. स्वतःच्या कावळेपणावर त्याला पहिल्यांदा राग यायचा, पण नंतर तोही तिच्यासारखाच सरावला. निदान आपण तिला पाहू तरी शकतो यावर त्यानं समाधान मानलं. त्याआधी त्यानं तिच्याबरोबरची खूप स्वप्नही पाहिली होती, जसं दोघांसाठी एक घरटं बांधावं. मोठं बांधावं लागेल, थोडा त्रास होईल, पण हरकत नाही, शेवटी दोघंही राहणार ना त्यात. तसंच मुलांसाठी वेगळं छोटं घरटं, आपल्या घरट्याला जोडूनच. माणसांचं असतं तसं. तिच्या गाडीवर पुढं आरशा शेजारी बसून फिरायला जाणं, तिला हवा असणारा पदार्थ आणून देणं, तिला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी सांगणं, तिच्या भाषेत शेअर करणं, तिचा लॅपटॉप कसा वापरायचा हे शिकणं, दोघांचा फोटो काढणं, तिचा हात पंखात घेणं, इत्यादी इत्यादी. ती त्या फ्रेम नसलेल्या चष्म्याशिवाय आणि इतर मुली सोडतात तसं केस सोडून छान दिसेल असं त्याला वाटायचं. म्हणून एकदा त्यानं तिच्या केसातल्या क्लिपवर भरकन येऊन पायही मारला. पण ती इतकी भायली की पुढं आठवडाभर तिकडे फिरकलीच नाही. त्याला उगाचच वाईट वाटलं आणि त्यानं इतरांनाही दम भरला की तिला कुणीही त्रास म्हणून द्यायचा नाही. एकदा त्याचं याच कारणावरून आणखी एकाशी भांडण झालं. त्यावेळी यानं त्याला असा लोळवला की तेव्हापासून तो इकडे दिसलाच नाही. पण ती आज का आली नाही हे कळायला काही मार्ग नव्हता. नाही म्हणायला तिच्याबरोबर तो एक बारीकसा मुलगा असायचा, तोही दिसत नाहीये. असं म्हणत त्यानं एक सुस्कारा टाकला. इथं बसण्यात फारसा अर्थ नाही म्हणून तो उडाला आणि फिरायला बाहेर निघून गेला. तशी बरीच रात्रही झाली होती. त्या मोठ्या चिंचेच्या झाडातून रस्त्यावरचा प्रकाश खाली झिरपत होता, पण आज त्याला झोपही येत नव्हती. नाही म्हणायला अधूनमधून शेजारच्या मुलींच्या हॉस्टेलमधून आवाज यायचा, काही गाड्या अधेमध्ये निघून जायच्या. त्याच्या मनात आलं, ती जर इथेच राहत असती तर रात्रीही तिच्या खोलीच्या खिडकी शेजारी बसून ती रात्री काय करते हे पाहता आलं असतं. या नुसत्या कल्पनेनंच त्याला तरतरी आली. तो तसाच उठला आणि उडत सरळ कंपाऊंडवरून न जाता आधी त्या हॉस्टेलच्या गेटवर उतरला. तिथं एक मुलगी तिथल्या त्या दोन इन्चार्ज बायकांशी हुज्जत घालत होती. ती मुलगी निघून गेली आणि त्या तिच्याबद्दल आणि एकूणच इतर मुलींच्या उशिरा येण्याबाबत काही बोलत राहिल्या. त्या मुलीला ज्यानं सोडलं तो मुलगा कधीच निघून गेला होता. त्याला वाटलं आपणही असंच तिच्याबरोबरी फिरून तिला हॉस्टेलवर सोडलं असतं तर तिलाही असंच काही ऐकून घ्यावं लागलं असतं आणि त्याला ती हॉस्टेलवर नाहीये याचं खूप बरं वाटलं. तिथून त्यानं मग सवयीनं झेप घेतली ती थेट त्यांच्या मेसच्या खिडकीवर. पोट भरलेलं असताना आणि काही खायची इच्छा नसतानाही आपण इथं का आलो याचं त्याला आश्चर्य वाटलं. तसंही इथलं पाण्यासारखं वरण, रबरासारख्या चपात्या आणि त्याच त्या भाज्या खायचं त्या मुलींच्या जीवावर येतं त्यात आपली काय कथा. मुलांच्या तिकडे पण तेच, आपण माणूस नाही आहोत याचं पहिल्यांदा त्याला बरं वाटलं. नाही म्हणायला ते उरलेलं खरकटं उगाचा चिवडायचा मोह त्यानं आवरला आणि तिथून तो उडाला ते वरच्या मजल्यावरच्या व्हरांड्यात आला. तसं तिथून कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत जाणारी मुलगी एकदम दचकली आणि पटकन निघून गेली. त्याला हसू आलं. आपण खरंच एवढे किळसवाणे घाणेरडे आहोत का असंही त्याला वाटून गेलं. पण एव्हा ना त्याला त्याची सवयही झाली होती. तिच्याही कानात कधी कधी हे असं काहीतरी घातलेलं असतं. पण त्या हेडफोनपेक्षा तिच्या कानात दर आठवड्याला बदलणाऱ्या कानातल्या रिंग्स त्याला आवडायच्या. मोठ्या रिंग्स तिला नाही चांगल्या दिसत, तरी ती त्या बहुधा घालतेच. हे तिला कुणी सांगत कसं नाही याचं त्याला आश्चर्य वाटायचं. आपण ठरवलं तर अशा रिंग्स पाहिजे तेवढ्या उचलून आणू शकतो असं त्याला वाटलं.
पण ती त्या घालेल कशा हा प्रश्नच होता. कुणीतरी लांबूनच हटकल्याचं त्याला जाणवलं आणि तो तिथून उडून आणखी वरच्या मजल्यावरच्या खिडकीत येऊन बसला. तिथं 3-4 मुली त्या लॅपटॉपवर काहीतरी पाहत होत्या आणि अधेमध्ये हसत होत्या, टाळ्याही देत होत्या, पण आवाज जरा विचित्रच येत होते. एवढी बंधनं असल्यावर त्या तरी काय करणार असं त्याला वाटून गेलं. त्या मनानं आपलं बरंच ओपन आहे याचं त्याला बरं वाटलं. कुणी आवडलं तर आपलं आपणच मागणी घालायची, तिला ते पसंत पडलं तर ठीक, नाहीतर आणखी कुणी. कुणावर बंधन नाही, जोर जबरदस्ती नाही, नाही म्हणाली म्हणून तिला त्रास नाही. नंतर एक घरट, काही पिल्लं आणि ते मोठे झाले की त्यांची नवीन घरटी आणि पिल्लं. माणसांचं जरा जास्तच विचित्र असतं असं त्याला वाटलं. तशी रात्रही बरीच झाली होती, रातकिड्यांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. एखादा असाच उचलून तोंडात टाकावा, माणसं जसा फुटाणा टाकतात तसा. उगाच आपण माणसांसारखं असण्याचा प्रयत्न करतोय असं त्याला वाटलं. तसंही तो एकटाच राहायचा, त्यामुळे फारसं कुणी त्याच्या वाट्याला जायचंही नाही. त्यानं एक आळस दिला. शेजारच्या त्या आंब्याच्या झाडावरून त्या पिवळसर दिव्यांच्या प्रकाशात हॉस्टेलची इमारत उगाचच शांत, उदास आणि भकास वाटत होती. तशा अशा इथल्या सगळ्याच इमारती सारख्याच दिसतात, सरळ, उंच आणि चौकोनी. तिचं घरटं असंच असेल का असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. असो, एव्हा ना त्याचेही डोळे आता मिटू लागले होते. मध्यरात्रीचे टोल पडत होते. आता फार भटकण्यात अर्थ नाही असा विचार करून तो थेट उडाला ते त्याच्या नेहमीच्याच ठिकाणी येऊन बसला आणि दूरवर पसरलेल्या त्या पिवळसर रस्त्याकडे पाहत झोपी गेला. इतरांचा आरडाओरडा ऐकून त्याला जाग आली. तसा बराच उशीरही झाला होता, पण इतरांसारखं लवकर उठून करायचं तरी काय असा प्रश्नच होता. उगाचच त्याला माणसांसारखं वाटू लागलं, म्हणजे एखादी गोष्ट करण्यापूर्वी विचार करण्यासारखं की हे का करायचं, यातून काय मिळणार, असं स्वतःशीच म्हणत आळस न देता तो उठला आणि उडत उडत उगाचच त्या नवीन कॅन्टीनच्या नळावर येऊन बसला. तिथं नेहमीचीच सारखी पुस्तकं हातात घेऊन फिरणारी ती नेहमीचीच मुलं होती. काही वडापाव खात होती, काही चहा पीत होती, कधीतरी चहाही प्यावा असं त्याला वाट. तिच्या घरी तिनं स्वतःच्या हातांनी केलेला चहा, पण एवढा चहा संपेल का आपल्याला? त्यापेक्षा आपण तिच्याच चहात एक चोच मारू, 1/2 करतात तसं. तेवढ्यात चहा देणारा पोरगा तिथं आला आणि त्यानं त्याला खांद्यावरच्या फडक्यानं उडवून लावलं. तसा तो तिथून उडाला आणि कॅन्टीनच्या मागच्या बाजूला जाऊन बसला. तिथं त्याच्या आवडीची उरलेली चिकनची हाडं होतीच. त्यात काही नाहीये म्हणून कुत्र्यांनी सोडून दिलेल्या त्या हाडांच्या तुकड्यातून चिकन शोधून शोधून खाणं यात त्याचं स्पेशलायझेशन होतं. खाऊन झालेला एक तुकडा उगाचच त्यानं इतरांच्याकडे फेकला आणि एक तुकडा घेऊन उंच उडाला आणि वरून एका कुत्र्यावर सोडला. कुत्रा दचकला, त्याला मजा वाटली. त्या माणसांच्या नळावर पाणी पिण्यापेक्षा गार्डनमधल्या तळ्यावर निवांत बसून पिऊ असं म्हणत तो तिथून थेट गार्डनच्या तळ्यावर आला. तिथं ते नेहमीचेच लोक हातपाय हलवत काहीतरी करत होते. काही मुलं अभ्यासात तर काही मुलं मुली एकमेकांच्यात मग्न होती. हे सर्व पाहतच तो पाणी प्यायला आणि बराच वेळ नाकावर बोट ठेवून मोठमोठ्यानं श्वासोश्वास करणाऱ्या माणसांच्याकडे पाहत राहिला. त्यानं थोडा प्रयत्न करून पाहिला, पण त्याला त्याचं तसं नाकच लागलं नाही. पुन्हा त्याला कावळा असण्याचं वाईट वाटलं. तिथून उडून तो पुन्हा नेहमीच्याच झाडावर येऊन बसला. करण्यासारखं तसं काहीच नसल्यानं मग तो कॅन्टीनमधली वर्दळ आणि रस्त्यावरची वाहनं पाहत अख्खी दुपार तिची वाट पाहत तसाच बसून राहिला. आज पण ती येणार नाही असं त्याला वाटून गेलं, पण वाट पाहायला आपल्या बापाचं काय जातंय असं म्हणत तो तसाच बसून राहिला. संध्याकाळच्या सूर्याची किरणं जशी डोळ्यावर पडू लागली तशी त्यानं जागा बदलली. कॅन्टीनमध्ये वर्दळ वाढली होती. इतक्यात ती येताना त्याला दिसली. अक्षरशः तो उडालाच आणि वरच्या फांदीवर जाऊन बसला. पण आज ती जरा जास्तच आनंदात दिसत होती. शिवाय सोबत एक बरा दिसणारा मुलगाही होता. ती सारखा सारखा त्याला आग्रह करत होती. दोघांनी कॉफी घेतली आणि बसायला म्हणून थोडे बाहेरच्या बाजूला आले. जसं त्यानं थोडं त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तशी ती ओरडली. तसं त्या मुलानं जोरातच त्याला हटकलं. त्याला पहिल्यांदाच भीती वाटली. तो तिला काहीतरी बोलला तशी ती पुन्हा हसू लागली. तो लांबच तिच्याच गाडीवर आरशा शेजारी बसला. हसताना ती नेहमीपेक्षा छान दिसते हे आज त्याला लांबूनही जाणवलं. त्यांची जवळीक पाहून तो काय ते समजला. त्याला रागही आला आणि नंतर वाईटही वाटलं.
असंच उठावं आणि तिला आणखीन त्रास द्यावा असंही त्याला वाटलं. पण कशाला उगाचच माणसांसारखं वागा असाही एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. आता ती इथं एकटी येणार नाही बहुधा. ठीक आहे, तशीही तिची नवी हेअरस्टाईल नक्कीच छान दिसतीय. आपलं तिकडे लक्षच गेलं नाही, ती लांबूनही त्याच्याकडेच पाहते असाही भास त्याला झाला. त्यानं आरशा शेजारून मग सीटवर उडी घेतली, थोडंसं आरशात पाहिलं. कावळा आरशात पाहतोय म्हणून कुणीतरी फोटोही काढेल असंही त्याला वाटलं. तसे आपण फार काही वाईट नाही आहोत रंग सोडला तर, त्यानं स्वतःची समजूत घातली. त्या दोघांनी जागा बदलली. लांबून मयताची पालखी जवळ आली तसं त्याच्यासारखे इतर जण तिकडे पळाले, पण इच्छा असूनही त्यानं तिकडे जायचं टाळलं. तो पुन्हा आतल्या बाजूला बांबूच्या कठड्यावर जाऊन बसला. बराच वेळ तो तसाच बसून होता. कॅन्टीन मधली वर्दळ हळूहळू कमी होत चालली होती. ते दोघे केव्हाच निघून गेले होते. कालच्यासारखा चहापत्तीला आज वासही नव्हता आणि रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांच्या उजेडाबरोबर वातावरणातला उदासपणाही वाढत चालला होता.

0: हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्स वरून प्रसारित केला.
1: रेडिओ मंधावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोतेहोत, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे, संकलन सायली नागदेवे यांचं. आजच्या भागाचं शीर्षक आहे बेडूक.

बेडूक. वाऱ्यानं हेलकावत पायरीवर आदळणाऱ्या लाटा पाहत तो बराच वेळ बसून होता. उन्हाळा नुकताच सुरू असल्यानं अजून तरी विहिरीला ठीक पाणी होतं. आत अर्ध्या भागात वरच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाची सावली, तर अर्ध्या भागात दुपारचं रखरखीत ऊन पडलं होतं. डिस्कोतल्या लाईट सारखं पाणी चमकत होतं. त्याचं शरीर केव्हाच कोरडं झालं होतं. पोहून पोहून थकल्यावर पायऱ्यांवर बसून मुलांचं होतं तसं, पण पायाला अजून त्या ओलसर पायरीचा गारवा जाणवत होता. कंटाळाला तसा तो उडी मारून एक पायरी वर सरकला. जसा त्या गरम पायरीचा चटका त्याला बसला तसा तो पुन्हा खाली आला. कंटाळाला तरी हा गारवा बरा आहे असं म्हणत तो तिथंच बसून राहिला. समोरच वर पाण्यामध्ये गेलेली एक तार त्याला दिसली. मोटरच्या पाईपची तार, पाईपच्या खालच्या टोकापर्यंत गेलेली. तारेला धरून सरळ खाली जाता येतं, अगदी पाईपच्या टोकापर्यंत. त्या टोकालाच ती गुंडाळून ठेवलेली. पण जेव्हा मोटर बंद असते तेव्हाच जावं, नाहीतर त्या भसाभसा पाणी ओढणाऱ्या तोंडात अडकून मरण नक्की. त्याने असाच तिथे त्याच्यासारखाच एकाचा जीव गेलेला पाहिला होता. ते आठवून त्याला त्याचं वाईट वाटलं. नंतर तो जीव काढायला किती आणि काय करावं लागलं हेही आठवलं. तरीही तो तिथे जायचा आणि त्या तोंडाभोवती फिरत राहायचा, कारण नसताना. इथून पाणी जातं कुठं, त्याचं काय होतं, असे प्रश्न त्याला पडायचे. हळूहळू पाईपवरून वरच्या बाजूनं खाली उतरून त्या आत घुसणाऱ्या पाण्याचा प्रवाह अनुभवणे हा एक त्याचा छंदच होता. ओढणाऱ्या पाण्याची ओढ त्याला जाणवायची, पण हिंमत व्हायची नाही. ती लांब तार पाण्यातून बाहेर पडली की सरळ त्या मोटर ठेवलेल्या अँगलकडे. त्यानं वर बघितलं. आणखी एका तारेनं ती भली मोठी मोटर तिथं जखडून ठेवली होती. ती चालू असते तेव्हा पाण्यात एक बारीकशी थरथर जाणवते, सतत भूकंप चालू असल्यासारखी, सुन्न करून टाकणारी. त्यावेळी कुणालाच काही सुचत नाही. थरथर असल्यानं भीती निर्माण झाल्यासारखी अवस्था. त्याला ती आठवूनच भीती वाटली, पण त्याचीही एव्हाण त्याला आणि सगळ्यांनाच सवय झाली होती. पावसाळ्यात ज्यावेळी पाणी त्या वरच्या अँगलपर्यंत चढतं त्यावेळी तो मोटारीचा भयानक आकार पाहता येतो. प्रचंड मोठा, खरबरीत, वृक्ष खवले असलेल्या माशासारखा. दोन टोकांचा, एक वर गेलेलं आणि एक खाली आलेलं, पाणी खेचणार. त्या आकारात आत काय असतं याचं त्याला प्रचंड कुतूहल. एकदा त्यानं त्या पाठीमागच्या पंख्यातून आत डोकावायचा प्रयत्नही केला, पण ती मोटर सुरू होण्यापूर्वी काही क्षणच त्यानं डोकं बाहेर काढलं म्हणून वाचला. मग इतरांच्या बऱ्याच शिव्याही खाल्ल्या, नेहमीसारख्या, पण कुतूहल कायमच राहिलं. त्या मोटारीच्या वरच्या बाजूला असलेलं आणि अर्धवट आत डोकावणारं ते झाडही तसंच. तिथून आतला भाग कसा दिसतो हे पाहावं असं त्याला वाटायचं. कधी कधी मुलं तिथून उड्या मारतात तसं, पण काही फसलेल्या प्रयत्नांनंतर तेही शक्य नाही हे सत्य त्यानं तात्पुरतं स्वीकारलं. इतकी वर्ष इथंच असंच राहून इतरांना कंटाळा कसा येत नाही याचं त्याला आश्चर्य वाटायचं. मग रात्री सगळे झोपलेले असतानाही तो पाण्याच्या मध्ये वर तरंगत राहून बदलणारे चंद्र तारे पाहत राहायचा. नाही म्हणायला त्याच्यासारखाच एक मासा त्याला सोबत करायचा. बरेच दिवस त्याला तोही दिसला नव्हता. त्यानं वर नजर टाकली. एक लांब चोचीचा नेहमीचाच पांढरा पक्षी काठावर येऊन बसलेला त्यानं पाहिला. त्यानं पुन्हा पाण्यात सूर मारली. इच्छा नसतानाही तळ गाठला. चड्ड्या, बनियन, बूट, चप्पल असं बरंच काही त्या चिखलात पडलं होतं. अर्धवट उघडं, अर्धवट बुडालेलं असं. त्या चिखलाच्या पापुद्र्यावर बसायला त्याला मजा वाटली. नेहमीसारखंच तिथून निघून गेलं की तिथे ठसे उमटतात आणि काही दिवसांनी नाहीसे होतात. पुन्हा तो तळ नेहमीसारखाच होऊन जातो. शेजारीच एक खोलगट असा भाग होता. तो उगाचच त्यात जाऊन फिरून आला. बऱ्याच दिवसांपूर्वी एका मुलानं वरून उडी मारली आणि तो इथं अडकला तो अडकलाच. डोळ्यांपुढं त्यानं त्याला धडपडताना पाहिलं. इच्छा असूनही तो काहीच करू शकला नाही. आणि नंतर काठी खोचावं तसं त्याचं शरीर पाईपच्या त्या खालच्या तोंडात अडकल्यासारखं. नंतर बरेच दिवस पाणी शांतच होतं, आपलंच कुणीतरी गेल्यासारखं. पण नंतर काहीच न झाल्यासारखं हळूहळू गर्दी वाढतच गेली. नाही म्हणायला तो खड्डा मात्र आहे तसाच राहिला. खालून वर हेलकावणारं आभाळ मस्त दिसत होतं. त्यानं वर पाहिलं.
आपण हे पाहतोय ते खरं की वरून दिसतं ते खरं, असा प्रश्न त्याला पडला. तसा तिथं प्रकाश थोडा कमीच होता, अंधारच जास्त. गोलाकार फेरफटका मारत तो जिथं पायऱ्या संपतात तिथं आला. आकार नसलेल्या पायऱ्या, ओबडधोबड, बहुतेक एवढ्या खाली कोणी येत नसावं म्हणून असं त्याला वाटलं. पण पाणी कमी असेल तर काही मुलं येतातच, हळूहळू, बहुतेक गंमत म्हणून. त्या भिंतीलगतच्या पायऱ्या एक एक मोजल्यासारख्या करत हळूहळू तो वर जाऊ लागला. बऱ्याच पायऱ्या पार केल्यानंतर एका पायरीजवळ अडकलेली लाल रंगाची रिबीन त्याला दिसली, सापासारखी पाण्यात वळवळणारी. ती वर न्यावी की तसंच तिच्याबरोबर खेळावं या विचारात बराच वेळ तो तिच्याकडेच पाहत राहिला. ती सुद्धा या रिबीन सारखीच आहे असं त्याला वाटलं. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहणारी, शांत निवांत अशी. तिला कसलेच प्रश्न पडत नाहीत, फक्त आपण असे का वागतो हा प्रश्न सोडला तर. तिला सगळं छान, सुंदर आणि मस्त वाटत. त्याला आपण राहतो त्यापेक्षाही मोठं, बाहेर खूप वेगळं, अफाट असं काहीतरी आहे असं वाटतं. तिचं म्हणणं असेल तर असेल, आपल्याला काय त्याचं. त्याला राग येतो. ती सुद्धा मग अडून बसते. मग अनेक दिवस कुणीच कुणाशी बोलत नाही, तिनं त्याची समजूत काढेपर्यंत. आताही त्याला तिच्याशी बोलून बरेच दिवस झाले होते. शेवटचं भांडण कशावरून झालं होतं, त्यानं आठवायचा प्रयत्न केला. त्याला काहीच आठवेना, खूप ताण देऊनही. तसंही आपल्याला आठवण्याची फारशी गरज पडत नाही म्हणून असेल कदाचित, असं त्याला वाटलं. पण आठवतं म्हणजे कुठंतरी असलं पाहिजे, साठवलेलं, आणि मग ते बाहेर येतं पाहिजे तेव्हा. स्वतःच्या त्या विलक्षण शक्तीची जाणीव आणि त्या जाणीवेची जाणीव यामुळे त्याला भारी वाटलं. तिला वाटतं तसं. पुढच्या वेळी तिला हे सांगू असा विचार त्यानं केला. समोर एक मासा त्या रिबीनच्या टोकाशी खेळू लागला तसा तो भानावर आला. त्या भिंतीतल्या छोट्याशा झाडाच्या मुळात अडकलेली रिबीन त्यानं पंजानं अलगद सोडवली आणि ती तोंडात पकडून पुन्हा पायऱ्यांच्यावरून वर जाऊ लागला. शेवटी त्यानं पाण्यातून डोकं वर काढलं तसं सगळं तसंच होतं, शांत. फक्त मगाचा तो पांढरा पक्षी तिथं नव्हता. बहुतेक त्याचंही पोट भरलं असावं त्याला वाटलं. त्यानं मग ती रिबीन तिथेच सोडून दिली, तशी ती पाण्यावर तरंगू लागली. त्यानं ती तोंडात पकडली आणि पाण्याच्या बरोबर मध्ये नेऊन सोडली. तसे अनेक छोटे छोटे मोठे मासे तिच्या जवळ येऊन अंदाज घेऊ लागले. त्याला हसू आलं. एक छोटा मासा तर उगाचच ती खाल्ल्यासारखा ओढू लागला. त्यानं जशी पुन्हा तिकडे उडी मारली तसे सगळे दूर पळाले. तो थोडा खाली आला. तिथून ती साप मरून पडावा तशी तरंगताना दिसत होती. मासे तिकडेच धावत होते. त्याला विचित्र वाटलं. आपण निदान वर पाण्याबाहेर जाऊन हे पाहू तरी शकतो, पण हे पाण्याबाहेर गेले की मेलेच. मग त्यांना बाहेरचं कसं दिसणार, की ते कधीच दिसू शकणार नाही. एवढ्यात त्याला वरून खाली त्याच्याच दिशेनं काहीतरी येतंय असं जाणवलं. आणि तेवढ्यात जोरदार आवाज झाला. काही कळायच्या आत एक मुलगा त्याला घासूनच खोल पाण्यात गेला आणि पोहत पुन्हा वर आला. अचानक घडलेल्या त्या प्रसंगानं तोही गडबडून गेला. मासे तर केव्हाच पळून गेले होते. तोही मग हळूच एका कडेला गेला, त्या पाईपच्या बाजूला. तोपर्यंत आणखी दोन तीन उड्या पडल्या आणि पाणी जोर जोरात हेलकावू लागलं. मुलांच्या दंगामस्तीचा, ओरडण्याचा आवाज वाढतच गेला. बराच वेळ मुलं खेळतच होती. पाण्यात बरीच खळबळ माजली होती. काही लहान मुलं वरूनच हे सगळं पाहत होती. एवढ्यात वरून एक दगड खाली आला, तो दचकला. वरची मुलं ओरडली. पोहणाऱ्या मुलांनी एकदा वर बोट दाखवणाऱ्या मुलांच्याकडे आणि नंतर त्याच्याकडे पाहिलं. या कुठल्याच खेळाचा भाग नसतानाही आता सगळ्यांचंच लक्ष त्याच्यावर होतं. तो पार तिथल्या तिथं थिजून गेला. पोहणाऱ्या मुलांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि काही कळायच्या आत एक मुलगा खालून त्याच्या दिशेनं वर आला. तो सूर मारून दुसऱ्या बाजूला झेप घेणार इतक्यात त्या मुलानं त्याला पकडलंच. इतक्या घट्ट की सगळं पोट तोंडावटे बाहेर पडेल असं वाटावं इतक्या घट्ट. त्या मुलानं मग तसंच त्याला अधंतरी वर पकडलं, पाण्याच्याही वर. सगळ्यांचा एकच जल्लोष झाला. क्षणभर त्याला काहीच दिसेनासं झालं. त्या पायरीवरची अनेक मुलं आता त्याच्याकडेच पाहत होती. त्यानंही पहिल्यांदाच त्यांना इतक्या जवळून पाहिलं. माणसांचा हात तो प्रथमच अनुभवत होता. एकानं त्याचा उजवा पंजा जसा ओढला तसं त्याला प्रचंड वेदना झाल्या.
वेदनांचाही एक अनुभव. मघाचीच ती लाल रंगाची रिबीन त्याला एकाच्या हातात दिसली. ती रिबीन त्याच्या मागच्या डाव्या पायाला घट्ट बांधली गेली. त्याला फक्त तीनच पाय असल्यासारखं झालं. त्या हातातून हळूहळू त्याचा प्रवास वरच्या दिशेला ओरडणाऱ्या त्या मुलांच्या दिशेनं होऊ लागला. जसा तो वर पोहोचला तसं त्याला ते आजूबाजूचं जग दिसलं. बरीच छोटी छोटी झाडं, खूप लांबवर पसरलेली जमीन, कपड्यांतली माणसं, फिरणाऱ्या वस्तू, असं बरंच काही. एवढ्यात त्या मोठ्या मुलाच्या हातातून तो त्या छोट्या मुलाच्या हातात गेला. त्याला तो नीट पकडता न आल्यानं तो खाली जमिनीवर पडला. पहिल्यांदाच तो एवढ्या उंचीवरून खाली जमिनीवर पडत होता. त्याचा उजवा हात थोडा दुखावला गेला, पण जमीन अशी तो पहिल्यांदाच अनुभवत होता, घट्ट, रुक्ष, खरभरीत. त्याही परिस्थितीत त्यानं एकदा उडी मारून बघितली. मुलांचा एकच गलका झाला आणि त्याचा डावा पाय जोरात ओढला गेला. तो दोन तीनदा फरफटत त्या लहान मुलांच्या पायाजवळ येऊन पडला. उठून सरळ होताना त्याच्या उजव्या हाताला तिथल्याच गवताचा स्पर्श झाला, मऊ थंडगार असा. मुलं बाजूला झाली होती. एका बाजूला तो होता आणि दुसऱ्या बाजूला मुलं आणि मध्ये लाल रंगाची रिबीन. एका बाजूला त्याला विहिरीचा कठडाही दिसला, पण तरीही तिकडे जावं असं त्याला वाटेना. त्यानं पुन्हा एकदा उडी मारली विरुद्ध दिशेला. तसं मुलांनी त्याला ओढायला सुरुवात केली. कधीच न पाहिलेल्या जमिनीवरून तो फरफटत जाऊ लागला. पाठीमागून पळणारी ओरडणारी मुलं त्याला दिसतच होती. अंगावर बरंच खरचटत होतं, रक्त येत होतं आणि रस्ताही वेगानं मागं पडत होता. बरीच नवीन झाडं, प्राणी, पक्षी तो पाहत होता. एव्हाना त्याचा एकच डोळा पाहण्यासारखा राहिला होता आणि शरीराचा कुठलाच भाग जाणवेनासा झाला होता. अजूनही थोडा श्वास शिल्लक होताच हळूहळू मुलांचा उत्साह कमी झाला. तो कुठलीच हालचाल करत नाहीये हे पाहून मग त्यांनी त्याला तसंच सोडून दिलं. त्यानं आकाशाकडे पाहिलं, विहिरीतून पाहायचा तसं. त्याचा रंग तसाच होता, पण आता ते खूप मोठं आहे असं त्याला जाणवलं. दोन्ही डोळ्यातही न मावणारं, आपल्याला वाटतं जाणवतं त्यापेक्षाही मोठं. आता त्याच्या शरीराची कुठलीच हालचाल होत नव्हती. श्वास पूर्णपणे थांबला होता. शरीर थंड पडलं होतं. सगळंच शांत झालं होतं. फक्त त्याचा उरलेला एक डोळा मात्र तसाच उघडा होता, काहीतरी शोधत असल्यासारखं.

0: श्रोते हो अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता बेडूक. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झ वरून प्रसारित केला.
1: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM. Always heart touching.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात वक्त की पुकार या चित्रपटामधलं. शब्दरचना गौर कानपुरी यांची आणि गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. गायलेलं

0: बेबी आई लव यू।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत गौर कानपुरी यांचं वक्त की पुकार या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। अप्रतिम अशी गीत रचना श्रद्धेहो मोहम्मद रफी यांनी हे गीत गायलेलं होतं 1980 साली आणि त्याच साली त्यांचं निधन झालेलं होतं। हा चित्रपट प्रदर्शित झाला

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत वॉन्टेड या चित्रपटामधलं अंजान यांची शब्दरचना, संगीतकार बप्पी लहरी यांच्या स्वरात।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत वॉन्टेड या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं। गीतरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहेरी।

0: ঝালারে গোবিন্দা আলারে ঝালারে আলারে ঝালারে আলারে ঝালারে ঝালারে
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: वो सात दिन या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: ట్యూన్ ఇన్ ఎనీవేర్ రేడియో మన్ భవన్ 90.8 ఎఫ్ఎం ఆల్వేస్ హార్ట్ టచింగ్.
1: वो सात दिन या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची, गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

वॉन्टेड या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत वो सात दिन या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वो सात दिन. या चित्रपटामधलं शब्दरचना आनंद बक्षी यांची, ऐकूया लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज

कार्यक्रमात आता ऐकूयात हम दोनो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन. गायिका आशा भोसले.

कार्यक्रमात हे गीत आहे हम दोनों या चित्रपटामधलं, शब्दरचना आनंद बक्षी यांची, ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन।

कार्यक्रमात आता ऐकूयात राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत हम दोनो या चित्रपटामधलं अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूयात हम दोनो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीतकार राहुल देव बर्मन.

कार्यक्रमात हे गीत आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं. ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना हम दोनो या चित्रपटामधली. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

श्रोतेहो, काही दुर्मिळ गाणी अशी असतात की ती क्वचितच आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातलंच हे गीत आहे हम है लाजवाब या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांच्या आवाजात शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हम है लाजवाब या चित्रपटामधलं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

यानंतर संगीत ऐकूयात हम है लाजवाब या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजातलं आनंदबक्षी यांचं गीत.

लता मंगेशकर आणि अन्वर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे हम है लाजवाब.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अनवर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आनंद बक्षी यांची. चित्रपट आहे हम है लाजवाब आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांच्या आवाजात शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हम है लाजवाब या चित्रपटामधलं.
1: चुप परे हट सोनिए, मुझे गाने दे.

0: अरे उतर, अरे उतर, अरे उतर, डरपोक डर गया। मैं दरिया हूँ कतरा नहीं। क्यों क्यों, अरे बिच्छू बनकर डंक मार दिया ना।
1: हम है लाजबाब या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची, आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजे जटा महाविद्यालयाचे रेडिओ मनभावन 90.8 FM म्हणजेच मनोरंजनातून सामाजिक जनजागृती, मार्गदर्शनातून आर्थिक उन्नती, आरोग्यासोबत शैक्षणिक क्रांती. तर ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आता 24 तास आपल्या सेवेत. एका क्षणात आपली जाहिरात 5 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत. आपला रेडिओ, आपला आवाज, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. जाहिरातीसाठी संपर्क संदीप केदार 8600700999 नंबर पुन्हा एकदा सांगते 8600700999 आणि अमोल देशमुख 9922337361 9922373361. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आखिर क्यों या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते. सदैव हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज यांनी गायलेलं इंडिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आखिर क्यों या चित्रपटामधलं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touchy.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं. संगीतकार रवी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आखिर क्यों या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकूयात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आपली मानसर।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये। आणि हे गीत आहे आन और शान या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आखिर क्यों या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. श्रोतेहो, हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. याच चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची. ऐकूया आन और शान या चित्रपटामधलं हे गीत, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि अमित कुमार यांनी गायलेलं आखिर क्यों या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: अभिजित यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद और आनंद या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे अंजान यांची. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാഫ് ടച്ചിംഗ്.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि अभिजीत यांनी गायलेलं, अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. ऐकूया आनंद और आनंद या चित्रपटामधलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. अंजानी ह्यांचं आनंद और आनंद या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि अभिजीत यांच्या आवाजात. संगीतकार राहुलदेव बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आंधी तुफान या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, विजय बेनेडिक्स आणि मनहर उदास यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आंधी तुफान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आरपार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार राहुल देव बर्मन।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरपार या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात आवारा बाप या चित्रपटामधलं। ही गीतरचना आहे MG हसमत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात आवारा बाप या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे MG हसमत यांची आणि संगीतकार राहुल ध बर्मन.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, दिलराज कौर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजामध्ये। या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अंजान यांचं आंधी तुफान या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत. ऐकूया आवारा बाप या चित्रपटामधलं MG हसवत यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे RD बर्मन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं एम जी हसमत यांचं गीत. हे गीत आहे आवारा बाप या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज या चित्रपटामधलं, संगीतकार रवी.

आमची। आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट द जी।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत। ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं आरपार या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

आवाश या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात अंजन यांची शब्दरचना. ऐकूया आंधी तुफान या चित्रपटामधलं बप्पी लहरी यांनी संगीत दिलेलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात, शब्दरचना आनंद बक्षी यांची, चित्रपट आहे आर पार.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आवारा बाप या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. ही गीतरचना आहे MG हसमत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

हे गीत आपण ऐकणार आहोत आवारा बाप या चित्रपटामधलं. गीतरचना आहे एम जी हसमत यांची. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये आवाज या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन.

आवाज या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: बोली तो।
1: अंधा कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

रामकृष्ण हरी। समान पातळीवर राहणे ह्या पाण्याचा धर्म आहे। तुम्ही एक घागर पाण्यातून भरून घ्या। तेथे झालेला खळगा भरून काढण्यासाठी बाजूचे सारे जलबिंदू धावत येतात, कारण त्यांना खळगा पाहण्यात आनंद वाटत नाही। पाण्याच्या जलबिंदूपासून ही गोष्ट आपण शिकली पाहिजे की मनुष्याच्या संकट समयी एकत्र येऊन त्यास बळ देऊन सावरून घ्यावं। प्रामाणिकपणा, कृतज्ञता, सभ्यता, आत्मसंयम, परोपकार, धैर्य इत्यादी गुणांवरच माणसाचे मोठेपण आणि लौकिक ठरत असतो। रामकृष्ण हरी।

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज ॲट टच. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. 31 मे हा दिवस जागतिक स्तरावर मानवी आरोग्य आणि सुदृढ जीवनशैलीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक तंबाखू विरोधी दिन. तंबाखू आणि धूम्रपानाच्या घातक परिणामांबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आजचा दिवस पाळला जातो. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून आरोग्य संपन्न आयुष्य जगण्याचा हा दिवस संदेश हा दिवस देतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आता नवीन ऋतूच्या स्वागतासाठी आपण नव्या सुरुवातीसाठी सज्ज होण्याचा हा काळ आहे. जयंती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती. भारतीय इतिहासातील कर्तृत्ववान, न्यायी आणि प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. त्यांनी संपूर्ण भारतात मंदिराचा जीर्णोद्धार केला. विहिरी, बारवा आणि धर्मशाळा बांधल्या. त्यांच्या स्त्री शक्तीच्या आणि कुशल प्रशासनाच्या वारशाचं आज संपूर्ण देश आदराने स्मरण करत. पुण्यतिथी. थोर समाज सुधारक आणि विचारवंत. समाजात शिक्षणाचा आणि आरोग्याचा प्रसार करणाऱ्या विविध महान विभूतींच्या कार्याला आजच्या दिवशी उजाळा दिला जात. आणि आजची बोधक. एकदा एका श्रीमंत माणसाला एका संताने विचारलं, तुझ्याकडे सर्व काही आहे, मग तुझा चेहरा एवढा चिंतित का आहे? तो माणूस म्हणाला, महाराज, मला आरोग्याची गंभीर समस्या आहे, कारण मला वाईट व्यसन जडली आहेत. संत हसून म्हणाले, मित्रा, संपत्तीने तू सुखाची साधनं खरेदी करू शकतोस, पण आरोग्य खरेदी करू शकत नाही. ज्या शरीरात निरोगी मन आणि निरोगी आरोग्य वास करतं, तोच जगातील सर्वात श्रीमंत माणूस. तात्पर्य हेच, व्यसनाधीनता माणसाला विनाशाकडे नेते. निरोगी शरीर आणि शुद्ध विचार हीच मानवाची खरी संपत्ती आहे. तर श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही वाईट सवयींचा किंवा व्यसनाचा त्याग करून आरोग्याचा मार्ग निवडता. तो प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो. आजच्या या विशेष दिवशी आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याला वंदन करूया आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्याचा संकल्प करूया. मे महिन्याचा हा शेवटचा रविवार तुमच्या कुटुंबासोबत अत्यंत आनंदाचा आणि आरोग्याचा. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM.

श्रीराम समर्थ 31 मे भगवंताला शरण जावे. मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू. मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नायिका झाली. यामध्ये अभिमान अनायसे मानला जातो. मी पणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढते. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापुढे दुसरे काय आहे. मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक कर्तेपण आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंता करता नाही का तसे करता येणार. तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार. भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे याचं सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेती जोडधंद्यामध्ये कुक्कुटपालन अति चांगल्या पद्धतीने होऊ शकतं हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. परंतु कोंबड्यांना उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो, त्या अनुषंगानं कोंबड्याचं उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्थापन करावं हे समजून घेऊन त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आपण थोडीशी आज माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. उन्हाळ्यामुळे कोंबड्यांचा रक्तदाब व श्वसनक्रियेचा वेग वाढतो आणि वाढत्या तापमानामुळं कोंबड्या कमी खाद्य खातात, जास्त पाणी पितात आणि त्याच्यामुळं अंड्याचं उत्पादन कमी होऊ शकतं. त्यांच्या वाढीचा वेगसुद्धा मंदावू शकतो आणि कोंबड्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीही सुद्धा कमी होऊ शकते. हे दुःखी लक्षात जर आपण घेतले तर त्या अनुषंगानं उन्हाळ्याच्या दृष्टीनं कोंबड्याचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कोंबडी पक्षी हे जे आहेत उष्ण रक्ताचे असल्यामुळं 18° ते 24° सेंटीग्रेड तापमान अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते सोसू शकतात, त्यांचं उत्पादनही उत्तम येतं. जेव्हा वातावरणातील तापमान 24°पेक्षा जास्त वाढू लागतं तेव्हा पक्ष्यांना मात्र मग उष्णतेचा त्रास होतो आणि 30° सेंटीग्रेड तापमानातील पक्षी उष्णतेचा त्रास सहन करू शकतात पण त्यापुढे नाही. मग आपण काय करायला पाहिजे? तर कोंबड्याच्या शेडचं जे तापमान आहे ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्या अनुषंगानं शेडची उंची व बाजूच्या भिंती योग्य तऱ्हेनं बांधलेल्या असल्या पाहिजे. शेडच्या शेतावर पाणी मारलं पाहिजे. तसंच हे जे शेड आहे कोंबड्याचं, त्याच्या छतावर भाताचा पेंडा, वाळलेलं गवत, रिकामी पोती ही जर टाकता आली तर छत थंड राहतं. गादी पद्धतीमध्ये गादीच्या थराची जाडी कमी केल्यानेही शेडमधील तापमान कमी होतं. पक्ष्याच्या सभोवताली हवा खेळती राहील याची काळजी घेतली पाहिजे. एकाच शेडमध्ये पक्ष्याची गर्दी टाळली पाहिजे, त्यामुळे हवा खेळती राहते व पक्ष्यांना उन्हाचा त्रास कमी होतो. खाद्यास खाण्याचं जे प्रमाण आहे ते उष्णतेमुळे 10 ते 15% कमी होतं, त्यामुळे खाद्यात पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याच्यानुसार कॅल्शियम, फॉस्फरस ही जीवनसत्व आपण वापरली पाहिजे. पण ही वापरण्यापूर्वी आपण जे काही त्या शाखेचे तज्ज्ञ आहेत व्हेटरनरी डॉक्टर त्यांचा आपण सल्ला घेतला पाहिजे. खाद्य घालण्याच्या वेळापत्रकात बदल करून दुपारी खाद्य देण्याऐवजी दिवसातील थंड वेळेस जर खाद्य दिलं तर खाद्याचं प्रमाण जे आहे ते ग्रहण करण्याचं या पक्ष्यामध्ये वाढू शकतं. म्हणून याचासुद्धा आपण व्हेटरनरी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वापर करू शकतो. जसं या कोंबड्याचं व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे तसंच कोंबडी पिल्याचं व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे. अंडी उबवणी केंद्रातून जर पिलं आणली असतील तर 48 तासाच्या आत या पिलासाठी तयार केलेल्या घरामध्ये ही स्थलांतरित करायची आणि पिल्लांना उष्णता आणि थंडीपासून संरक्षण दिलं पाहिजे. पिल्लाचे ब्रूडर घरामध्ये समान वितरण केलं पाहिजे आणि घराचं तापमान योग्य असल्याचं आपण ज्या बाबी वर सांगितल्या त्या आपण पाळल्या पाहिजे. या पिल्लांना शिफारसीप्रमाणे खाद्य द्यायला पाहिजे आणि तळ जमीन किंवा फरशीवर खाद्य किंवा पाणी सांडू देऊ नये, कारण त्यामध्ये बुरशी येऊन ब्रूडर न्युमोनियासारखे आजार पिल्लांना होऊ शकतात. तर साधारणतः आपण ह्या बाबी जर आपण पाळल्या तर कोंबड्यांना उन्हाळ्यात जो होणारा त्रास आहे तो आपण कमी करू शकतो. पण याविषयी अधिक जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कराड येथील कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान यांच्याशी संपर्क करा आणि अधिक माहिती जाणून घ्या आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोंबड्याचं उन्हाळ्यात शास्त्रोक्त व्यवस्थापन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची।
1: अद्वैत लेखक साने गुरुजी। अद्वैत म्हणजे निर्भयता, अद्वैत म्हणजे शिवत्व। या संसारात अद्वैताचा संदेशच सुखसागर निर्माण करू शकेल। भारतीय ऋषींनी ही महान वस्तू ओळखली। अद्वैताचा मंत्र त्यांनी जगाला दिला। या मंत्राइतका पवित्र मंत्र दुसरा कोणताही नाही। जगात दुजाभाव असणं म्हणजे दुःख असणं आणि समभाव म्हणजे सुख असणं। सुखासाठी धडपडणाऱ्या मानवानं अद्वैताची कास धरल्याशिवाय तरुणोपाय नाही। ऋषी कळकळीनं सांगतायत की ज्याच्या ज्याच्या बद्दल तुला दुजाभाव वाटत असेल त्याच्या त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमानं मिठी मार। सहनाववतू, सहनव भुनकतू, सह वीर्यम कराव वा वहे, हा त्यातलाच एक भाग। या थोर मंत्राचा खोल अर्थ काय आहे बरं? हा मंत्र आपण एके ठिकाणीच म्हणायचा नाही, हा मंत्र सर्वत्र उच्चारायचा आहे आणि त्यानुसार वागायचा आहे। केवळ गुरु शिष्यापुरता हा मंत्र नाही। ज्यांना एकमेकाबद्दल दुजाभाव वाटत नाही त्यांच्यासाठी हा मंत्र नाही। दुजाभाव दूर करण्यासाठी हा मंत्र आहे। जगात सर्वत्र दिसून येणाऱ्या दुजाभावाचा अंधार दूर करण्यासाठी म्हणून ऋषीनं हा महान दीप दिला आहे। हा दीप हातात घेऊन आपणच पाहूया, आपले व्यवहार करूया, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना। समर्थांनी सारे अद्वैत तत्वज्ञान एका ओवीत सांगून ठेवलेलं आहे। अद्वैताचं प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप त्यांनी त्यात शिकवलेलं आहे। समर्थ म्हणतात, आपण असं चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे। मला कोणी मारलं तर दुःख होतं, मला अन्नपाणी मिळालं नाही तर माझे प्राण कंठात येतात, माझा कोणी अपमान केला तर मेल्याहून मेल्याप्रमाणे मला होतं, मला ज्ञान मिळालं नाही तर मला लाज वाटते, माझ्याप्रमाणेच दुसऱ्याला असं होत असेल, मला मन बुद्धी हृदय आहे, दुसऱ्यालाही ती आहेत, मला माझा विकास व्हावा अशी इच्छा आहे तशीच ती दुसऱ्यालाही असेल, माझी मान वर असावी तशीच दुसऱ्याचीही असणं योग्य आहे। थोडक्यात, आपणास येणाऱ्या सुखदुःखांच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखांच्या कल्पना येणं म्हणजेच एक प्रकारे अद्वैत। मला ज्या गोष्टींनी दुःख होते त्या गोष्टी दुसऱ्याच्या बाबतीत मी करणार नाही हा त्यापासून मला बोध मिळतो। मला ज्या गोष्टींनी आनंद होतो त्या दुसऱ्यांनाही लाभाव्यात अशी मी खटपट करेन असेही माझे अद्वैत मला सांगते। अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे, अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार, अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे, अद्वैत म्हणजे अनुभूती। ऋषी केवळ अद्वैताच्या कल्पनेत रमले नाहीत, सर्व जगाशी सर्व चराचराशी ते एकरूप झाले। ऋषींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, तो जगदाकार झाला आहे, आजूबाजूच्या सर्व मानवांचा तो विचार करीत आहे। या मानवांना या सर्व गोष्टी केव्हा मिळतील अशी तगमग त्याला लागलेली आहे। पोटभर खायला, अंगभर लिहायला, या सर्व भावा बहिणींना केव्हा मिळेल, या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश केव्हा मिळेल, या सर्वांना सुखसमाधान कसं लावेल याची चिंता आपल्या ऋषी मुनींना लागून राहिली होती। समर्थांचे सुद्धा असं एक मागणं आहे, राष्ट्राला जे जे पाहिजे त्याची भिक्षा प्रभूजवळ त्यांनी त्या स्तोत्रात मागितली आहे। त्याला पावन भिक्षा असं सुंदर नाव दिलेलं आहे। विद्या दे, संगीत दे, गायन दे, साऱ्या हृदय आणि मंगल वस्तू त्यांनी मागितलेल्या आहेत। अद्वैताचा विसर पडलेल्या समाजात्मक क्रांती होते। ईश्वर जगाला धडा देऊ इच्छितो, शेजारी भावाला तो रात्रंदिवस श्रम करीत असूनही राहायला नीट घर नाही, खायला पोटभर अन्न नाही आणि मी मात्र माझ्या प्रचंड बंगल्यात रेडिओ ऐकत बसतो, ही खरं म्हणजे भारतीय संस्कृती नाही। भारतीय संस्कृतीचा हा खरं तर खूनच आहे। उपाशी लोकांना पाहून दामाजीनं कोठारी उघडी केली, घरात चोरी करास आलेल्या माणसाला एकनाथ म्हणाले, आणखी थोडे घेऊन जा। हे जे द्वैत आहे ते अद्वैतानं मिटवलं पाहिजे।
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 एफएम, अलवेज हार्ट टचिंग, आपला खानदेश, आपली माणसं।
3: नमस्कार दोस्तों, 90.8 एफएम रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज, और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, हम सबकी जिंदगी सीमाओं में बंधी हैं। मेरी सीमा, आपकी सीमा, धर्म, वर्ण, पंथ, भाषा और लिंग की सीमा, यहाँ तक कि समाज की सीमा। हम हमेशा किसी न किसी दायरे में जीते हैं, लेकिन क्या आपने कभी सोचा है कि उस दायरे के पार क्या है? कबीर साहब आज हमें एक ऐसी छलांग लगाने को कह रहे हैं जहाँ सब सरहदें खत्म हो जाती हैं, जहाँ न कोई किनारा है न कोई अंत। आज का दोहा उस बहत की यात्रा है जहाँ पहुँचकर आत्मा खिल उठती हैं। आइए जानते हैं सीमाओं के पार का वो रहस्य क्या है। श्रोताओं, आज का दोहा कबीर के उन रहस्यों में से एक है जिसे अनुभव की पराकाष्ठा कहा जाता है। यहाँ कबीर साहब हद से बेहद की ओर जाने की बात कर रहे हैं। हदे छांडी बेहदे गया हुआ निरंतर बास, कवल जे फूल्या फूल बिन को निरखेगा दास। हदे छांडी बेहदे गया हुआ निरंतर बास,

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ग्रामगीता चिंतन भाग एक। ज्यांचे जन्मगाव यावली, गुरुभक्तीचे साधनास्थळ श्री क्षेत्र वरखेड, तपोभूमी रामटेक, रामदेगी, ताडोबा, गोंदोडा येथील निर्जन दाट जंगल आणि कर्मभूमी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज आश्रम मोझरी आहे। त्या विश्वयोगी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या तीन गोष्टी अमर आहेत, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, भजन व ग्रामगीता। त्यांचा अंतर्बहिश्चर प्राण म्हणजे सामुदायिक ध्यान प्रार्थना आहे। धन म्हणजे भजन, सबसे ऊंचा आहे धन मेरा प्यारा भजन। त्यांचं हृदय म्हणजे ग्रामगीता, ज्यामुळे प्रत्येक जीवाच्या हृदयात मानवतेच्या संवेदना निर्माण होतात। त्या प्रक्रिया ग्रामगीता ग्रंथातील 8 पंचक, 41 अध्याय व 4680 ओव्या आहेत। त्यापैकी आज या पहिल्या भागात देवदर्शन या विषयाचे चिंतन करूया। ग्रामगीता हा ग्रंथ आहे ज्यात समाजाचे सुखदुःखाच्या ग्रंथी मोकळ्या केल्यात। जीवाला सुख मिळते ते कशामुळे, तो दुःखी होतो ते कशामुळे, ह्या प्रक्रिया ज्यात आहेत तो ग्रंथ म्हणजे ग्रामगीता। याला युग ग्रंथ म्हणणेच संयुक्तिक आहे, कारण ग्रंथ हे ईश्वरी संकेताने निर्माण होत असतात। एकनाथी भागवत अर्थात श्रीमद भागवताचा 11वा स्कंद संत एकनाथांनी गुरुवर्य जनार्दन स्वामी यांच्या गुरु आज्ञेने लिहिला। माऊली ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी सच्चदानंद बाबा अर्थात निवृत्तीनाथांचे आज्ञेने लिहिली। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनीही प्रमाण दिले आहे। 22 जुलै 1953 साली आषाढी एकादशीचे दिवशी पंढरपूर क्षेत्री भावपूर्ण ध्यानावस्थेत बसले असताना त्यांना भगवान पांडुरंगानी संकेत दिला। बैसलो असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली ऐशी अंतरी, विश्वाकार वृत्ती तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात, प्रथम ग्राम गीताची हातात घ्यावी म्हणे। गाव हाच विश्वाचा नकाश आहे। हे संपूर्ण जग नद्या पर्वतांनी महाप्रबल जरी असले तरी पण विश्वाचा घटक माणूस आहे। मानव मात्राचे प्रथम माहेर, आपुले गाव त्यातील घर, त्यातूनही प्रगती करीत सुंदर पुढे जावे विश्वाच्या। जेथे माणसं राहतात त्या खेडे शहराचे विकासासाठी ग्रामगीता आहे। अर्थात या विभागात राहणाऱ्या माणसाच्या हृदयाचा अंतकरणाचा विकास त्यांना अभिप्रेत आहे। त्याचे पैलू त्यांनी या ग्रंथात दिले आहेत। अनिष्ट रूढ्या, अंधश्रद्धा, दुर्व्यसन समूळ नष्ट होईल तेव्हा खऱ्या अर्थाने सहिष्णुता, राष्ट्रीयता वाढेल। ग्रामगीता ग्रंथ उघडताच उन्हातानात स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करणाऱ्या, अंगावर धड वस्त्र नसणाऱ्या, डोक्यावर वखर नांगर असलेल्या कष्ट करणाऱ्या माणसाचं दर्शन होते। त्याला ग्रामनाथ भोळाशंकर त्यांनी म्हटलं आहे। ही ग्रामगीता त्यांनी कोण्या विद्वानाला नव्हे तर शेतात राबणाऱ्या माणसाला अर्पण केली व त्याला विश्वाचे अधिष्ठान म्हटले आहे। सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदि द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे भूषण तुझे ग्रामनाथा। कष्ट करोनी महाल बांधशी, परी झोपडीही नाही नेटकीशी, स्वातंत्र्या करिता उडी घेशी, मजा भोगती इतरची, ऐशा भोड्या शंकराशी, सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझशी, प्राप्त व्हावी मना वाटे, म्हणूनी केली ग्रामगीता। जागृत व्हाया ग्राम देवता, सबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वाशी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वडो, मानवतेचे तेज झडझडो, विश्वा माझी या योगे, म्हणूनी तुझची करीतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझेचे आधी व्हावे उत्थान मना वाटे, ऐसेची होवो जनीवनी, संतोष होईल माझिया मनी, मित्रत्व वाढो त्रिभुवनी, तुकड्या म्हणे ध्येय हेची। पंडित विचारवंतांनी देशभक्तांनी या ग्रंथाला प्रस्तावना दिल्या आहेत। वैराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगे बाबा तर लिहितात, गुरे राखणाऱ्या पोरापासून तर महामंडलेश्वरापर्यंत आणि गरीबाचे झोपडीपासून तर राष्ट्रपती भवनापर्यंत तुकडोजी बाबाची ग्रामगीता सुख समाधान पसरविल। ग्रामगीता ग्रंथातील देवदर्शनाचे यथार्थ विचार मांडताना ते लिहितात, माझाची नवे हा विचार, सर्व संत ग्रंथांचा सार, महात्म्यांची तळमळ अपार, तेची वर्म कथितो मी, माझी या बालरूप वृत्तीतुनी स्फुरला तो गुरुदेव चक्र पाणी, धीट प्रगटली वैखरी वाणी, ऐकोनी केली लिपिबद्ध, ज्यांनी सत्याचा अंत घेतला, सत्य स्वरूप देवत्वाची अनुभूती ज्यांना प्राप्त झाली, त्या संतांना योग सहज प्राप्त होतो, ते समाजाला दिशादर्शक ठरतात। या ग्रंथात एका पंचकात 5 अध्याय आहेत। 55 साली जापान देशात भारताचे प्रतिनिधित्व केले। याच साली 25 डिसेंबर रोजी 1000 ठिकाणी महाराष्ट्रात या ग्रामगीता ग्रंथाचे प्रकाशन झाले। आजारी अवस्थेत ज्या जीप गाडीने मुंबईला गेले त्या नंबर प्लेटमध्ये 5 अंक होता। 5व्या मजल्यावर 500 नंबरचे रूममध्ये त्यांची व्यवस्था होती। आश्विन वद्य पंचमीला महानिर्वाण झालं। गुरुकुंज आश्रमातील त्यांचे महासमाधी परिसरात पंचवटी स्थळी आवडी, उंबर, पिंपळ, वड, बेल आदी वृक्ष आज शोभून दिसतात। मज वेडची गुरुकुंजाचे, आवडतो मज कणकण तिथला, न सुटे प्रेम मनाचे, मज वेडची गुरुकुंजाचे, ह्या त्यांच्या भजनाच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही। ग्रामगीतेच्या सद्धर्म मंथन पंचकात देवाचं खरं स्वरूप प्रगट केलं आहे। देव म्हणजे कर्तव्यशूर, न्याय नीतीचे माहेर, क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर, अग्रसर जगामाजे, चोख कर्तव्य कर्म, न्यायनीतीचा निर्वाळा, प्रसंगी क्रांतिकार्यातून समाज परिवर्तन, हे देवाचं खरं स्वरूप आहे। देवाचं मूळ स्वरूप आहे प्रेम। प्रेमे प्रेम बढावे, द्वेषाने अधिक वाढतो द्वेष, प्रेमे प्रेम उदया आले, द्वेषाने ओस पाडले देश। या अर्थाने देव प्रेमाचा भुकेला, न पाही जातपात अथवा कला, साधा भोळाही उद्धरिला, ऐसा लौकिक तयाचा। असा कर्तव्यशूर देव अथवा देवी देवता हे कृपेचे अवतार आहेत। ते अंगात कसे येतील बरे? आणि केवळ नारळ बेल अगरबत्तीने प्रसन्न कसे होतील? हे साधना आहेत। साध्यासाठी साधनाची आवश्यकता असते। उद्योगी जन सर्व पुजारी, पूजा तयाची इमानदारी, आता खोट नाट नाही राहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं, जीवा भावाने जव मी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं, ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा हेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा। हे लक्षार्थाने कोण जाणेल? तर भक्त। भगवे वस्त्र टिळा माळा हा भक्त काय? नाही। कपडे रंगे तो क्या हुआ, मन तो रंगा नाही राम में, माला धरी तो क्या हुआ, काला भरा सब काम में, चंदन लगा तो क्या हुआ, वंदन करे नहीं प्रेम से, मंदिर बना तो क्या हुआ, पूजा चले नहीं नेम से। असं रोचक पद्धतीने त्यांचं साहित्य चिंतन आहे। अभ्यास करणाऱ्या भक्ताची परिभाषा अशी आहे, मुखी नामाचे चिंतन, हाती सेवा कार्य पूर्ण, करील चारित्र्य संपादन, तोची भक्त। असा समाजसेवक, देशभक्त हाच खरा देवभक्त असू शकतो।
2: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या, त्या पुस्तकाचं नाव साने गुरुजींचं घराणं म्हणजे खोताचं घराणं। साने गुरुजींच्या वडिलांचं नाव सदाशिवराव, कोकणामध्ये पालगड या गावी जन्म झाला। साने गुरुजींचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने, आईचं नाव यशो। या आईनं जे संस्कार साने गुरुजींवरती केले, त्यातूनच साने गुरुजी हे घडले। गुरुजी म्हणत, पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो। त्याचे पुढचे बरे वाईट जीवन आईबापांवर अवलंबून असते। त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो। याचा अर्थ, एखादं रमणीय आणि सुंदर फूल फुललेलं असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही, समुद्राच्या पोटात अशी गोलबंद आणि पाणीदार मोते असतील की ज्याची जगास वार्ता नाही, पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानव जातीस त्याचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाही. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे. ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही एक ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा ना कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खिळवल्या असतील, जी कर्म केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तकं तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही, आजूबाजूचं जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावं हे मात्र आईबापच उत्पन्न करतात. मुलांच्या शिक्षण जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईचा सानिध्यात बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचं मन रिकाम असतं. भिकाऱ्याला चार दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड कराविषयी वाटते ना, त्याप्रमाणेच बालकाचं रिकाम मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखं भराभर त्याचा संग्रह करीत असतं. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असं बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असतं. मातीसारखं मेणासारखं असतं. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल. आईनं ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईनं मुला देखत आदळआपट केली, भांडण तंटण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचं बोलणं चालणं हसणं वावरणं म्हणजे मुलाच्या मनाचं बुद्धीचं हृदयाचं दूध आहे. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सरानं लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचं शिक्षण हे मातेवर पित्यावर अतिष्ठांवर कालच्या सर्व दृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावं, वातावरण स्वच्छ राखावं. सूर्य चंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना आणि इतर लोकांना माहीत असो वा नसो त्याच्या कृत्यांनी मुलाच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरं. सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्य स्वच्छ सतेज आणि तमोही असे असतील तर मुलांची मनं कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय आणि पवित्र असे फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगड फिक्कट रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचं जीवन बिघडवणं यासारखं पाप नाही. स्वच्छ झऱ्याचं पाणी घाण करणं यासारखं पाप नाही. मुलाजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवायला पाहिजे. वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झालं असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. अस्ति जाजान कनिय सोपारे, कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. ज्या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागलं पाहिजे. आई बापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावं. श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार आश्रूंनी तिचं तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध भरे वाईट अनुभव परस्परांना सांगत आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःच मात्र कार्य काही सांगत नाहीस, असं त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजानं म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटत, कारण गतायुष्यातील चांगल्या बरोबर वाईटही आठवत, पुण्याबरोबर पापही आठवत. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे करून गाडून टाकीत आहे. ही पिशाच पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीवर बसून आहेत, म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष किंवा निर्मळ व्हावं ही माझी तळमळ, हेच माझं ध्येय, हेच माझं स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला काढायला लावता? केव्हा होईल जीवन माझ्या निर्मळ ताऱ्यापरी हुरहुर, हीच एक अंतरी. पण आम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी सांगा ना. चिंतन केल्यानं मनुष्य चांगला होत असतो असं तुम्हीच नेहमी म्हणता ना, लहान गोविंदा म्हणाला. पण आपण चांगलेच आठवले आणि ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडायचा, मग भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःच अधपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो वा चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरंकारी आहे याचच एखाद्या वेळेला अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची. या जगात जपावं तेवढं थोडंच, ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहेत, शक्यतोवर जपावं, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावं, आत्मवंचना करू नये. अहंकाराचं रूप फार सूक्ष्म असतं, सदैव सावध राहिलं पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, अरे आपण काय एकमेकांना परके आहोत? तू आणि आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असं काही येत नाही, जे आहे ते सर्वांच्या मालकीचं. तू आपली अनुभव संपत्ती का बरं चुरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही सरलता, कोमलता, प्रेम, गोड हसणं, ही निरंकारिता, कोणतंही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती कुठून आलं? अरे सांग, मी आजाऱ्यांची शुश्रूषा करतो, तूही करतोस, पण तू आजाऱ्यांची आई होतोस, आम्हाला का नाही होत? तू आपल्या नुसत्या गोड हसण्यानं दुसऱ्याला आपलंस करतोस, पण त्यांच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्यांचं मन आम्हाला ओढून का नाही घेत आहेत? सांग ना, ही जादू कुठून पैदा केलीस? अरे सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वराडातील एक दंतकथा तुला माहितीये का? एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचं टोलेजंग घर बांधल्या जात होत. त्यावेळेस ना एक नेपाळी कस्तुरी विका तिथं कस्तुरी विकावायला आला. श्रीमंत व्यापाऱ्यानं त्या कस्तुरी विक्याला भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्कारानं म्हणाला,
4: तुम्ही दक्षिणेतले गरीब लोक, तुम्ही काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायचे.
3: त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला. तो म्हणाला,
5: तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती तुझ्या तरी जाऊन सांग.
3: त्या व्यापाऱ्यानं सारी कस्तुरी गाऱ्यात मिसळून दिली. वराडातील त्या घराच्या भिंतीला अजूनही कस्तुरीचा वास येतो असं सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कुणीर कस्तुरी होती. आमच्या जीवनाला न वास, न रूप, न गंध. तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कुणी दिला सांग? श्यामच्याने आकार आले तो गंभीरपणे आणि विवराने म्हणाला, माझ्या आईचं हे देणं कड्यान, माझ्या जे काही ते माझ्या आईच, तिनं मला सार काही दिलं. प्रेमळ गावाय गाई गुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिनंच मला शिकवलं. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपलं काम उत्कृष्टपणे करीत राहणं हे मला तिनंच शिकवलं. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमवता कसं राहावं हे तिनंच मला शिकवलं. आईनं जे शिकवलं त्याचा परार्धाशही माझ्या जीवनाला प्रगट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे, त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल? माझ्या आईनंच जीवनात अत्तर ओतलं. मी मनात म्हणत असतो, मदंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास, तीच वास देणारी, रंग देणारी मी खरोखरच कोणी नाही, सार काही त्या थोर माऊलीच, सारी माझी आई, आई आई. असं म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आलं. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हाताची बोट थरथरली. थोडा वेळ शांत होतो. ताऱ्यांची थोर शांती तिथं पसरली होती. घरांना माझं काही सांगण्यासारखं नाही, पण आईचं गुणगान करून हे ओठ पवित्र करील. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन, तिच्या स्मृती आळवीन. रोज एक एक प्रसंग मी सांगत जाईल. चालेल? हा हो हो चालेल, सारेजण म्हणाले. राम म्हणाले, हा मागितला एक डोळा आणि देवाने दिले दोन. यावर गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यायला मिळणार, रोजच पावर गंगेत डुंबायला मिळणार.
6: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
7: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी समुदायिक रेडिओ. श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: आजची गोष्ट. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न केले तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येते. विश्वास ठेवा, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एकदा एक व्यक्ती वाळवंटात भटकला. त्याच्याजवळ खाण्यापिण्याचे जे काही सामान होते ते संपले होते. गेल्या 2 दिवसांपासून तो पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडत होता. त्याला माहीत होतं की जर आता एखाद्या तासात त्याला पाणी मिळालं नाही तर त्याचा मृत्यू अटळ आहे. परंतु हिम्मत करत तो चालत गेला. तेव्हा त्याला एक झोपडी दिसली. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. यापूर्वी त्याला मृगजळामुळे धोका मिळाला होता. परंतु त्याच्याजवळ आता काहीच पर्याय नव्हता. तो कसा बसा झोपडीजवळ जाऊ लागला. यावेळी खरंच तिथे एक झोपडी होती.

0: तेव्हा झोपडीच्या छताला बांधलेली एक पाण्याने भरलेली बाटली त्याला दिसली. त्याने ती बाटली काढली. तो ती बाटली उघडून पिणार तेवढ्यातच त्याला त्या बाटलीला चिकटलेला कागद दिसला. त्यावर लिहिलं होतं, या पाण्याचा उपयोग हँडपंप चालविण्यासाठी करावा आणि पुन्हा बाटली भरून ठेवण्यास विसरू नये. ही एक विचित्र स्थिती होती. त्याला कळत नव्हतं की पाणी प्यावं की हँडपंप मध्ये टाकून त्यातून पुन्हा पाणी काढावं. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, जर पाणी टाकून सुद्धा पंप सुरू झाला नाही, इथे लिहिलेली गोष्ट खोटी निघाली, तसेच जमिनीत सुद्धा पाणी नसेल तर, परंतु कुणास ठाऊक पंप चालू लागला तर, ही गोष्ट खरी ठरावी. त्याला कळत नव्हतं की काय करावं. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने ती पाण्याची बाटली उघडली आणि हँडपंप मध्ये ओतली. मनातल्या मनात प्रार्थना करू लागला आणि पंपच चालू लागला. त्यावेळी त्यातून निघणारं गार पाणी त्याच्यासाठी अमृतापेक्षा कमी नव्हतं. तो भरभरून पाणी प्याला. त्याचं डोकं काम करू लागलं. त्याने बाटलीत पाणी भरलं व ती छताला बांधली. तो जाऊ लागला तर समोर आणखी एक काचेची बाटली आणि त्यात पेन्सिल आणि कागद दिसला. कागदावर वाळवंटातून बाहेर निघण्याचा नकाशा होता. त्याने तो कागद पाठ केला व परत बाटलीत बंद करून ठेवला. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी म्हण आहे. प्रयत्न केले तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते. विश्वास ठेवा, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: आजची गोष्ट, तुमचा आळस झटका तुम्हालाही राजहंस दिसेल. मित्रहो, एक जमीनदार होता. त्याला त्याच्या वडिलांपासून खूप संपत्ती मिळाली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप कामचुकार आणि आळशी बनला. त्याच्या या आळशीपणाचा फायदा नोकर चाकर आणि इतर घेत असत. एकदा त्याचा मित्र दुसऱ्या गावाहून त्याला भेटायला आला. त्याने तिथल्या नोकर चाकर आणि नातेवाईकांचं वर्तन पाहिलं. आपल्या मित्राला लुटलं जातंय हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं जमीनदाराला हे सर्व सांगितलं, परंतु जमीनदाराने मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मित्राने एक युक्ती शोधून काढली. तो जमीनदाराला म्हणाला, मित्रा, मला एक साधू माहीत आहे जे तुझी संपत्ती डबल करून देतील, तू त्यांच्या दर्शनाला चल. जमीनदार मित्रासोबत साधूकडे गेला. साधूला नमस्कार केल्यावर साधू जमीनदाराला म्हणाले,
2: तुझ्या शेतात एक राजहंस सूर्योदयापूर्वी रोज येत असतो, त्याचं दर्शन घेतल्यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल, परंतु इतर कोणीही पाहण्यापूर्वी तू त्याला पाहणे आवश्यक आहे.
0: दुसऱ्या दिवशी जमीनदार भल्ल्या पहाटे उठला आणि शेतात गेला. त्याला तिथे त्याचा एक नातेवाईक धान्याने भरलेलं पोतं चोरून नेताना दिसला. जमीनदाराने त्याबद्दल त्याला विचारल्यावर नातेवाईकाने जमीनदाराची माफी मागितली. काही वेळाने जमीनदार दूध पिण्यासाठी गोठ्याकडे गेला. तिथे त्याला दिसलं की त्याचे नोकर दुधात पाणी घालून ते जास्तीचं दूध विकायला नेण्यासंदर्भात बोलत आहेत. त्याने नोकरांचे बोलणे ऐकले, तो चिडला आणि नोकरांना कामावरून काढण्याची धमकी दिली. ते जमीनदारांची माफी मागू लागले. जमीनदार रोज पहाटे उठू लागला. राजहंसाचं दर्शन घडावं म्हणून शेतात जाऊ लागला. त्यामुळे नोकर चाकर नातेवाईक यांना भ्रष्टाचार करता येत नव्हता. त्यामुळे त्याची धनसंपत्ती चोरीला जात नसल्यामुळे ती वाढत होती. रोज फेरफटका मारत असल्यामुळे जमीनदाराची तब्येतही चांगली राहू लागली. परंतु त्याला राजहंस कधीच दिसला नाही. तो साधूकडे गेला आणि राजहंस अजून का दिसला नाही म्हणून विचारलं. त्यावर साधू म्हणाले,
2: तुला राजहंस तर दिसला, परंतु तू त्याला ओळखू शकला नाहीस. परिश्रम नावाचा राजहंस तुझ्या आयुष्यात आला. त्याने तुझ्यातील आळशीपणाला दूर करून तुझ्याकडे असलेल्या धनाची वाढ करून दिली.
0: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आजची गोष्ट बिनधास्त जगा मित्रांनो. एकदा का चाळीशी पार केली की जास्त शिकलेला आणि कमी शिकलेला दोन्हीही सारखेच. कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल. 50 नंतर तर सुंदर आणि कुरूप हा भेदच नष्ट होतो. दोन्हीही सारखेच. कोण किती का सुंदर असे ना, या वयात सुरकुत्या डोळ्याभोवतालची काळी वलये लपता लपत नाहीत. 60 नंतर तर मोठी पोस्ट आणि लहान पोस्ट असंही काही उरत नाही. दोन्हीही सारखेच. निवृत्तीनंतर तर ऑफिसातला प्यून देखील साहेबांना बघायचं टाळतोच. 70 पार केल्यानंतर मोठे घर आणि लहान घर असा विचार सुद्धा मनात येत नाही. दोन्हीही सारखेच. सांधेदुखी बळावून हालचाल करणं मुश्किल झालं की बसण्यापुरती जागा असली तरीही पुरे. 80 नंतर गाठीला भरपूर पैसा असला काय आणि नसला काय, दोन्हीही सारखेच. जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे आणि कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न उरतोच. नशिबाने 90 पार केली तर अभिनंदनच, तर झोपणे आणि उठणे यात सुद्धा फरक राहत नाही. दोन्हीही सारखेच. कारण उठून बसल्यावर आता करायचं काय हा गहन प्रश्न उरतोच. अजून 100 पार करण्याची इच्छा आहे का? जीवन साधे सरळ सोपे आहे, आनंदाने जगा. उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आर्मस्टाईनचा आव आणि भाव आणू नका. माणसापेक्षा आपली सावली मोठी दिसली की समजावं संध्याकाळ जवळ आली आहे. एक लक्षात ठेवा, लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत. तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा, स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका. कारण मनुष्य जन्म पुन्हा नाही. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आजची गोष्ट. एका छोट्या बदलानेही आयुष्य घडतं. एक कुंभारदादा मातीची चिलीम बनवित होते. त्यांनी चिलमीचा आकारसुद्धा तयार केला होता, पण काहीतरी विचार बदलला आणि त्यांनी तो चिलमीचा साचा मोडून टाकला. त्यात त्यांनी माती वाढवली आणि एक छोटीशी घागर तयार करू लागले. कुंभारदादा अगदी मन लावून ती घागर तयार करू लागले. अगदी त्या घागरीशी संवाद करू लागले. त्या मातीने विचारले, अरे कुंभारदादा, तुम्ही किती छान नक्षीदार अशी चिलीम तयार करत होतात, मग अचानक तो साचा मोडून घागर का बनवू लागला? कुंभारदादा म्हणाले, मी चिलीम बनवत होतो, पण अचानक माझा विचार बदलला. तो कसा बदलला ते माहीत नाही, पण काहीतरी अचानक घडलं. माती म्हणाली, कुंभारदादा, तुमची मती बदलली हे बरंच झालं. तुमची मती बदलली आणि या मातीचं आयुष्यही बदललं. कुंभारदादांना मातीच्या या बोलण्याचे आश्चर्य वाटले. त्यांनी मातीला त्याचे स्पष्टीकरण मागितले. माती म्हणाली, मी जर चिलीम झाले असते तर मीही जळाले असते आणि दुसऱ्यांनाही जाळले असते. आता घागर झाल्यावर मीही थंड राहीन आणि इतरांनाही थंडावा देईन. तात्पर्य, जीवनात अचानक होणारे काही बदल किंवा बदललेले विचार हे स्वतःला तर आनंद देतातच, शिवाय इतरांनाही सुख मिळू शकते.

आजची गोष्ट, मुलांना वाढवताना, स्वातंत्र्य देताना परिणामाची जाणीव ठेवा. मुलांना शिस्त लावण्याच्या गोष्टी अगदीच साध्या आणि सोप्या असतात, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच निर्णायक ठरत असतो. म्हणजे मुलांना शिस्त लागली पाहिजे आणि त्यांचे निर्णय त्यांनी स्वतःच घेतले पाहिजे. या इच्छेपोटी जर तसे स्वातंत्र्य दिले तर त्याच्या मर्यादा ठरवल्या पाहिजेत. म्हणजे गॅस शेगडी पेटवण्यासाठी एखाद्या मुलामुलीची इच्छा असली तरी त्याला चटका बसल्यावर आपोआपच कळेल. असे धोरण असले तर ते वेगळ्या अर्थाने चुकीचे ठरते. कारण गॅस पेटवताना जर चुकून त्यांना चटका बसला तर पुढे ती चटका बसण्याची भीती घालवायला खूपच कष्ट पडतात. ही बाब लहानपणी कदाचित तितकी गंभीर वाटली नाही, तरी मोठेपणी त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात, पण तोवर उशीर झालेला असतो. मुलामुलींना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तर दिलं पाहिजेच, पण असं संपूर्ण स्वातंत्र्य देऊनच स्वयंशिक्षण घेऊ देणे एका मर्यादेपलीकडे उपयुक्त ठरत नाही. त्यातील बऱ्या वाईट गोष्टींची जाणीव पालकांनीच करून दिली तर त्या स्वयंशिक्षणालाही शिस्त लागते आणि गतीही मिळू शकते. स्वतःच एखादी कृती करून त्याचा अनुभव घेऊन शिकण्यात बराचसा वेळ वायाही जातो. तोच मुलांना वाढवताना वाचवता आला तर पालकांनी प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. गॅस शेगडी मुलामुलींनीच पेटून पाहायला हवी, त्यातून त्यांचे शिक्षण होतेच. पण ती शेगडी पेटवतानाचे धोके समजावून सांगायला काय हरकत आहे? तेही शिक्षणच आहे. चटका बसून शिक्षण शिकण्यापेक्षा चर्चा करून शिक्षण मिळाले तर त्याचे फायदेही अधिक असतात. म्हणून स्वयंशिक्षण हे जरी मुलामुलींना मोठे करण्याचे तंत्र असले तरी त्याच्या मर्यादाही पालकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतानाच त्यांच्या परिणामाची जाणीवही करून देणे आवश्यक ठरते.

0: आजची गोष्ट, पैशापेक्षाही जास्त किंमत वेळेला द्यावी. वर्ष असेच निघून जाते, परंतु वेळेचे महत्त्व आपल्याला कधीच कळत नाही. वेळ खूप महत्त्वाची असते, पैशापेक्षाही तिची किंमत जास्त असते. वेळ अमूल्य असते. वेळेची किंमत समजावून सांगणारी ही गोष्ट. बेंजामिन फ्रँकलिनचं पुस्तकाचं दुकान होतं. एक दिवस त्याच्या दुकानात एक ग्राहक आला. काही पुस्तकं पाहिल्यानंतर त्याने दुकानातील एका कर्मचाऱ्याला विचारले, या पुस्तकाची किंमत काय आहे? कर्मचारी म्हणाला, $1. ग्राहक म्हणाले, हे तर खूप जास्त आहे, काय यात काही कमी होऊ शकत नाही का? कर्मचाऱ्याने स्पष्ट सांगितले, नाही. ग्राहकाने विचारले, फ्रँकलिन इथे आहेत का? मला त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे. कर्मचारी म्हणाला, ते आत्ता येणारच आहेत. फ्रँकलिन आल्यानंतर ग्राहकाने विचारलं, या पुस्तकाची कमीत कमी किंमत किती असेल? फ्रँकलिनने सांगितलं, $1.25. ग्राहक आश्चर्याने म्हणाला, परंतु तुमच्या दुकानातील कर्मचाऱ्याने तर याची किंमत $1 सांगितली. फ्रँकलिन म्हणाले, त्याने बरोबर सांगितली. जास्तीची किंमत ही माझ्या वेळेची किंमत आहे. ग्राहकाने आग्रह केला, ठीक आहे, तुम्ही याची योग्य किंमत सांगा. फ्रँकलिन म्हणाले, आता $1.5. तुम्ही घेण्यास जेवढे उशीर लावाल तेवढी वेळेची किंमत सुद्धा त्याच्याशी जोडली जाईल. ग्राहकाजवळ आता कोणताच पर्याय नव्हता. $1 बदल्यात $1.5 देऊन त्याने पुस्तक विकत घेतलं. पुस्तकासोबत त्याला वेळेचं मूल्य सुद्धा कळलं. वेळेचं महत्त्व जाणणारे बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेचे महान वैज्ञानिक, राजनीतिज्ञ आणि विचारवंत होते.
1: श्रोत्याहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

कावळा खाली बसलेल्या मुलीच्या प्लेटमधला उरलेला डोशाचा तुकडा उचलावा असं त्याला वाटलं. पण पोट भरूनही नंतर खाण्याचा आधी कंटाळा आणि आता त्याला वीट आला होता. मग तो तसाच स्वतःचे पंख साफ करत इकडं तिकडं पाहत नेहमीच्या झाडावर बसून राहिला. आता युनिव्हर्सिटीतच फक्त झाडं राहिल्यानं सहसा शहरात जाणं होतच नाही. तेच ते घाणेरडे पिझ्झा बर्गर आणि पावभाज्या. संध्याकाळ झाल्यानं त्याच्यासारखेच इतरही जण निवांत बसून कॅन्टीनची वर्दळ पाहत होते. आधी बोर झालं की तो उगाच खाली जाऊन मुलामुलींच्या टेबलजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आणि मग मुलांचं त्याला उडवून लावणं आणि मुलींचं किंचाळणं. त्याला मजा वाटायची आणि स्वतःच्या छोट्या अस्तित्वाचा अभिमानही. पण आज जरा उदास उदासच वाटत होतं. नेहमी किंचाळणारी पण आता थोडी सरावलेली ती मुलगी दोन तीन दिवस झाले इकडे फिरकलीच नाहीये. परीक्षा वगैरे तर नसेल तशी त्याला ती आवडायची. पण नंतर त्याच्या ते लक्षात आलं की कितीही त्यानं तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा अर्थ एकच. शेवटी कावळा तो कावळा. स्वतःच्या कावळेपणावर त्याला पहिल्यांदा राग यायचा. पण नंतर तोही तिच्यासारखाच सरावला. निदान आपण तिला पाहू तरी शकतो यावर त्यानं समाधान मानलं. त्याआधी त्यानं तिच्याबरोबरची खूप स्वप्नही पाहिली होती. जसं दोघांसाठी एक घरटं बांधावं. मोठं बांधावं लागेल, थोडा त्रास होईल, पण हरकत नाही. शेवटी दोघंही राहणार ना त्यात. तसंच मुलांसाठी वेगळं छोटं घरटं, आपल्या घरट्याला जोडूनच. माणसांचं असतं तसं. तिच्या गाडीवर पुढं आरशाशेजारी बसून फिरायला जाणं, तिला हवा असणारा पदार्थ आणून देणं, तिला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी सांगणं, तिच्या भाषेत शेअर करणं, तिचा लॅपटॉप कसा वापरायचा हे शिकणं, दोघांचा फोटो काढणं, तिचा हात पंखात घेणं इत्यादी इत्यादी. ती त्या फ्रेम नसलेल्या चष्म्याशिवाय आणि इतर मुली सोडतात तसं केस सोडून छान दिसेल असं त्याला वाटायचं. म्हणून एकदा त्यानं तिच्या केसातल्या क्लिपवर भरकण येऊन पायही मारला. पण ती इतकी भायली की पुढं आठवड्यावर तिकडे फिरकलीच नाही. त्याला उगाच वाईट वाटलं आणि त्यानं इतरांनाही दम भरला की तिला कुणीही त्रास म्हणून द्यायचा नाही. एकदा त्याचं याच कारणावरून आणखी एकाशी भांडण झालं. त्यावेळी यानं त्याला असा लोळवला की तेव्हापासून तो इकडे दिसलाच नाही. पण ती आज का आली नाही हे कळायला काही मार्ग नव्हता. नाही म्हणायला तिच्याबरोबर तो एक बारीकसा मुलगा असायचा, तोही दिसत नाहीये. असो असं म्हणत त्यानं एक सुस्कारा टाकला. इथं बसण्यात फारसा अर्थ नाही म्हणून तो उडाला आणि फिरायला बाहेर निघून गेला. तशी बरीच रात्रही झाली होती. त्या मोठ्या चिंचेच्या झाडातून रस्त्यावरचा प्रकाश खाली झिरपत होता. पण आज त्याला झोपही येत नव्हती. नाही म्हणायला अधूनमधून शेजारच्या मुलींच्या हॉस्टेलमधून आवाज यायचा. काही गाड्या अधेमध्ये निघून जायच्या. त्याच्या मनात आलं ती जर इथेच राहत असती तर रात्रीही तिच्या खोलीच्या खिडकी शेजारी बसून ती रात्री काय करते हे पाहता आलं असतं. या नुसत्या कल्पनेनंच त्याला तरतरी आली. तो तसाच उठला आणि उडत सरळ कंपाऊंडवरून न जाता आधी त्या हॉस्टेलच्या गेटवर उतरला. तिथं एक मुलगी तिथल्या त्या दोन इन्चार्ज बायकांशी हुज्जत घालत होती. ती मुलगी निघून गेली आणि त्या तिच्याबद्दल आणि एकूणच इतर मुलींच्या उशिरा येण्याबाबत काही बाही बोलत राहिल्या. त्या मुलीला ज्यानं सोडलं तो मुलगा कधीच निघून गेला होता. त्याला वाटलं आपणही असंच तिच्याबरोबरी फिरून तिला हॉस्टेलवर सोडलं असतं तर तिलाही असंच काही ऐकून घ्यावं लागलं असतं. आणि त्याला ती हॉस्टेलवर नाहीये याचं खूप बरं वाटलं. तिथून त्यानं मग सवयीनं झेप घेतली ती थेट त्यांच्या मेसच्या खिडकीवर. पोट भरलेलं असताना आणि काही खायची इच्छा नसतानाही आपण इथं का आलो याचं त्याला आश्चर्य वाटलं. तसंही इथलं पाण्यासारखं वरण, रबरासारख्या चपात्या आणि त्याच त्या भाज्या खायचं त्या मुलींच्या जीवावर येतं त्यात आपली काय कथा. मुलांच्या तिकडे पण तेच. आपण माणूस नाही आहोत याचं पहिल्यांदा त्याला बरं वाटलं. नाही म्हणायला ते उरलेलं खरकट उगाच चिवडायचा मोह त्यानं आवरला आणि तिथून तो उडाला ते वरच्या मजल्यावरच्या व्हरांड्यात आला. तसं तिथून कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत जाणारी मुलगी एकदम दचकली आणि पटकन निघून गेली. त्याला हसू आलं. आपण खरंच एवढे किळसवाणे घाणेरडे आहोत का असंही त्याला वाटून गेलं. पण एव्हा ना त्याला त्याची सवयही झाली होती. तिच्याही कानात कधी कधी हे असं काहीतरी घातलेलं असतं. पण त्या हेडफोनपेक्षा तिच्या कानात दर आठवड्याला बदलणाऱ्या कानातल्या रिंग्ज त्याला आवडायच्या. मोठ्या रिंग्ज तिला नाही चांगल्या दिसत, तरी ती त्या बहुधा घालतेच. हे तिला कुणी सांगत कसं नाही याचं त्याला आश्चर्य वाटायचं. आपण ठरवलं तर अशा रिंग्ज पाहिजे तेवढ्या उचलून आणू शकतो असं त्याला वाटलं.
पण ती त्या घालेल कशा हा प्रश्नच होता. कुणीतरी लांबूनच हटकल्याचं त्याला जाणवलं आणि तो तिथून उडून आणखी वरच्या मजल्यावरच्या खिडकीत येऊन बसला. तिथं 3-4 मुली त्या लॅपटॉपवर काहीतरी पाहत होत्या आणि अधेमध्ये हसत होत्या, टाळ्याही देत होत्या, पण आवाज जरा विचित्रच येत होते. एवढी बंधनं असल्यावर त्या तरी काय करणार असं त्याला वाटून गेलं. त्या मनानं आपलं बरंच ओपन आहे याचं त्याला बरं वाटलं. कुणी आवडलं तर आपलं आपणच मागणी घालायची, तिला ते पसंत पडलं तर ठीक, नाहीतर आणखी कुणी. कुणावर बंधन नाही, जोर जबरदस्ती नाही, नाही म्हणाली म्हणून तिला त्रास नाही. नंतर एक घरट, काही पिल्लं आणि ते मोठे झाले की त्यांची नवीन घरटी आणि पिल्लं. माणसांचं जरा जास्तच विचित्र असतं असं त्याला वाटलं. तशी रात्रही बरीच झाली होती, रातकिड्यांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. एखादा असाच उचलून तोंडात टाकावा, माणसं जसा फुटाणा टाकतात तसा. उगाच आपण माणसांसारखं असण्याचा प्रयत्न करतोय असं त्याला वाटलं. तसंही तो एकटाच राहायचा, त्यामुळे फारसं कुणी त्याच्या वाट्याला जायचंही नाही. त्याने एक आळस दिला. शेजारच्या त्या आंब्याच्या झाडावरून त्या पिवळसर दिव्यांच्या प्रकाशात हॉस्टेलची इमारत उगाच शांत, उदास आणि भकास वाटत होती. तशा अशा इथल्या सगळ्याच इमारती सारख्याच दिसतात, सरळ, उंच आणि चौकोनी. तिचं घरटं असंच असेल का असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. असो, एव्हा ना त्याचेही डोळे आता मिटू लागले होते. मध्यरात्रीचे टोल पडत होते. आता फार भटकण्यात अर्थ नाही असा विचार करून तो थेट उडाला ते त्याच्या नेहमीच्याच ठिकाणी येऊन बसला आणि दूरवर पसरलेल्या त्या पिवळसर रस्त्याकडे पाहत झोपी गेला. इतरांचा आरडाओरडा ऐकून त्याला जाग आली. तसा बराच उशीरही झाला होता, पण इतरांसारखं लवकर उठून करायचं तरी काय असा प्रश्नच होता. उगाचच त्याला माणसांसारखं वाटू लागलं, म्हणजे एखादी गोष्ट करण्यापूर्वी विचार करण्यासारखं की हे का करायचं, यातून काय मिळणार असं स्वतःशीच म्हणत आळस न देता तो उठला आणि उडत उडत उगाचच त्या नवीन कॅन्टीनच्या नळावर येऊन बसला. तिथं नेहमीचीच सारखी पुस्तकं हातात घेऊन फिरणारी ती नेहमीचीच मुलं होती. काही वडापाव खात होती, काही चहा पित होती, कधीतरी चहाही प्यावा असं त्याला वाटलं. तिच्या घरी तिनं स्वतःच्या हातांनी केलेला चहा, पण एवढा चहा संपेल का आपल्याला? त्यापेक्षा आपण तिच्याच चहात एक चोच मारू, 1/2 करतात तसं. तेवढ्यात चहा देणारा पोरगा तिथं आला आणि त्यानं त्याला खांद्यावरच्या फडक्यानं उडवून लावलं. तसा तो तिथून उडाला आणि कॅन्टीनच्या मागच्या बाजूला जाऊन बसला. तिथं त्याच्या आवडीची उरलेली चिकनची हाडं होतीच. त्यात काही नाहीये म्हणून कुत्र्यांनी सोडून दिलेल्या त्या हाडांच्या तुकड्यातून चिकन शोधून शोधून खाणं यात त्याचं स्पेशलायझेशन होतं. खाऊन झालेला एक तुकडा उगाचच त्यानं इतरांच्याकडे फेकला आणि एक तुकडा घेऊन उंच उडाला आणि वरून एका कुत्र्यावर सोडला. कुत्रा दचकला, त्याला मजा वाटली. त्या माणसांच्या नळावर पाणी पिण्यापेक्षा गार्डनमधल्या तळ्यावर निवांत बसून पिऊ असं म्हणत तो तिथून थेट गार्डनच्या तळ्यावर आला. तिथं ते नेहमीचेच लोक हातपाय हलवत काहीतरी करत होते. काही मुलं अभ्यासात तर काही मुलं मुली एकमेकांच्यात मग्न होती. हे सर्व पाहतच तो पाणी प्यायला आणि बराच वेळ नाकावर बोट ठेवून मोठमोठ्यानं श्वासोश्वास करणाऱ्या माणसांच्याकडे पाहत राहिला. त्यानं थोडा प्रयत्न करून पाहिला, पण त्याला त्याचं तसं नाकच लागलं नाही. पुन्हा त्याला कावळा असण्याचं वाईट वाटलं. तिथून उडून तो पुन्हा नेहमीच्याच झाडावर येऊन बसला. करण्यासारखं तसं काहीच नसल्यानं मग तो कॅन्टीनमधली वर्दळ आणि रस्त्यावरची वाहनं पाहत अख्खी दुपार तिची वाट पाहत तसाच बसून राहिला. आज पण ती येणार नाही असं त्याला वाटून गेलं, पण वाट पाहायला आपल्या बापाचं काय जातंय असं म्हणत तो तसाच बसून राहिला. संध्याकाळच्या सूर्याची किरणं जशी डोळ्यावर पडू लागली तशी त्यानं जागा बदलली. कॅन्टीनमध्ये वर्दळ वाढली होती. इतक्यात ती येताना त्याला दिसली. अक्षरशः तो उडालाच आणि वरच्या फांदीवर जाऊन बसला. पण आज ती जरा जास्तच आनंदात दिसत होती. शिवाय सोबत एक बरा दिसणारा मुलगाही होता. ती सारखा सारखा त्याला आग्रह करत होती. दोघांनी कॉफी घेतली आणि बसायला म्हणून थोडे बाहेरच्या बाजूला आले. जसं त्यानं थोडं त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तशी ती ओरडली. तसं त्या मुलानं जोरातच त्याला हटकलं. त्याला पहिल्यांदाच भीती वाटली. तो तिला काहीतरी बोलला तशी ती पुन्हा हसू लागली. तो लांबच तिच्याच गाडीवर आरशा शेजारी बसला. हसताना ती नेहमीपेक्षा छान दिसते हे आज त्याला लांबूनही जाणवलं. त्यांची जवळीक पाहून तो काय ते समजला. त्याला रागही आला आणि नंतर वाईटही वाटलं.
असंच उठावं आणि तिला आणखीन त्रास द्यावा असंही त्याला वाटलं. पण कशाला उगाचच माणसांसारखं वागा असाही एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. आता ती इथं एकटी येणार नाही बहुधा. ठीक आहे, तशीही तिची नवी हेअरस्टाईल नक्कीच छान दिसतीय. आपलं तिकडे लक्षच गेलं नाही, ती लांबूनही त्याच्याकडेच पाहतेय असाही भास त्याला झाला. त्यानं आरशा शेजारून मग सीटवर उडी घेतली, थोडंसं आरशात पाहिलं. कावळा आरशात पाहतोय म्हणून कुणीतरी फोटोही काढेल असंही त्याला वाटलं. तसे आपण फार काही वाईट नाही आहोत रंग सोडला तर, त्यानं स्वतःची समजूत घातली. त्या दोघांनी जागा बदलली. लांबून मयताची पालखी जवळ आली तसं त्याच्यासारखे इतर जण तिकडे पळाले, पण इच्छा असूनही त्यानं तिकडे जायचं टाळलं. तो पुन्हा आतल्या बाजूला बांबूच्या कठड्यावर जाऊन बसला. बराच वेळ तो तसाच बसून होता. कॅन्टीनमधली वर्दळ हळूहळू कमी होत चालली होती. ते दोघे केव्हाच निघून गेले होते. कालच्यासारखा चहापत्तीला आज वासही नव्हता आणि रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांच्या उजेडाबरोबर वातावरणातला उदासपणाही वाढत चालला होता.

0: हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित केला.
1: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: श्रोते हो, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे, संकलन सायली नागदेवे यांचं. आजच्या भागाचं शीर्षक आहे बेडू.

बेडूक. वाऱ्यानं हेलकावत पायरीवर आदळणाऱ्या लाटा पाहत तो बराच वेळ बसून होता. उन्हाळा नुकताच सुरू असल्यानं अजून तरी विहिरीला ठीक पाणी होतं. आत अर्ध्या भागात वरच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाची सावली, तर अर्ध्या भागात दुपारचं रखरखीत ऊन पडलं होतं. डिस्कोतल्या लाईटसारखं पाणी चमकत होतं. त्याचं शरीर केव्हाच कोरडं झालं होतं. पोहून पोहून थकल्यावर पायऱ्यांवर बसून मुलांचं होतं तसं, पण पायाला अजून त्या ओलसर पायरीचा गारवा जाणवत होता. कंटाळाला तसा तो उडी मारून एक पायरी वर सरकला. जसा त्या गरम पायरीचा चटका त्याला बसला तसा तो पुन्हा खाली आला. कंटाळा आला तरी हा गारवा बरा आहे असं म्हणत तो तिथंच बसून राहिला. समोरच वर पाण्यामध्ये गेलेली एक तार त्याला दिसली, मोटरच्या पाईपची तार, पाईपच्या खालच्या टोकापर्यंत गेलेली. तारेला धरून सरळ खाली जाता येतं, अगदी पाईपच्या टोकापर्यंत. त्या टोकालाच ती गुंडाळून ठेवलेली, पण जेव्हा मोटर बंद असते तेव्हाच जावं, नाहीतर त्या भसाभसा पाणी ओढणाऱ्या तोंडात अडकून मरण नक्की. त्याने असाच तिथे त्याच्यासारखाच एकाचा जीव गेलेला पाहिला होता. ते आठवून त्याला त्याचं वाईट वाटलं. नंतर तो जीव काढायला किती आणि काय करावं लागलं हेही आठवलं. तरीही तो तिथे जायचा आणि त्या तोंडाभोवती फिरत राहायचा, कारण नसताना. इथून पाणी जातं कुठं, त्याचं काय होतं, असे प्रश्न त्याला पडायचे. हळूहळू पाईपवरून वरच्या बाजूनं खाली उतरून त्या आत घुसणाऱ्या पाण्याचा प्रवाह अनुभवणे हा एक त्याचा छंदच होता. ओढणाऱ्या पाण्याची ओढ त्याला जाणवायची, पण हिंमत व्हायची नाही. ती लांब तार पाण्यातून बाहेर पडली की सरळ त्या मोटर ठेवलेल्या अँगलकडे. त्यानं वर बघितलं. आणखी एका तारेनं ती भली मोठी मोटर तिथं जखडून ठेवली होती. ती चालू असते तेव्हा पाण्यात एक बारीकशी थरथर जाणवते, सतत भूकंप चालू असल्यासारखी, सुन्न करून टाकणारी. त्यावेळी कुणालाच काही सुचत नाही. थरथर असल्यानं भीती निर्माण झाल्यासारखी अवस्था. त्याला ती आठवूनच भीती वाटली, पण त्याचीही एव्हाणं त्याला आणि सगळ्यांनाच सवय झाली होती. पावसाळ्यात ज्यावेळी पाणी त्या वरच्या अँगलपर्यंत चढतं त्यावेळी तो मोटारीचा भयानक आकार पाहता येतो. प्रचंड मोठा, खरबरीत, वृक्ष खवले असलेल्या माशासारखा. दोन टोकांचा, एक वर गेलेलं आणि एक खाली आलेलं, पाणी खेचणारं. त्या आकारात आत काय असतं याचं त्याला प्रचंड कुतूहल. एकदा त्यानं त्या पाठीमागच्या पंख्यातून आत डोकावायचा प्रयत्नही केला, पण ती मोटर सुरू होण्यापूर्वी काही क्षणच त्यानं डोकं बाहेर काढलं म्हणून वाचला. मग इतरांच्या बऱ्याच शिव्याही खाल्ल्या, नेहमीसारख्या, पण कुतूहल कायमच राहिलं. त्या मोटारीच्या वरच्या बाजूला असलेलं आणि अर्धवट आत डोकावणारं ते झाडही तसंच. तिथून आतला भाग कसा दिसतो हे पाहावं असं त्याला वाटायचं. कधी कधी मुलं तिथून उड्या मारतात तसं, पण काही फसलेल्या प्रयत्नांनंतर तेही शक्य नाही हे सत्य त्यानं तात्पुरतं स्वीकारलं. इतकी वर्ष इथंच असंच राहून इतरांना कंटाळा कसा येत नाही याचं त्याला आश्चर्य वाटायचं. मग रात्री सगळे झोपलेले असतानाही तो पाण्याच्या मध्ये वर तरंगत राहून बदलणारे चंद्र तारे पाहत राहायचा. नाही म्हणायला त्याच्यासारखाच एक मासा त्याला सोबत करायचा. बरेच दिवस त्याला तोही दिसला नव्हता. त्यानं वर नजर टाकली. एक लांब चोचीचा नेहमीचाच पांढरा पक्षी काठावर येऊन बसलेला त्यानं पाहिला. त्यानं पुन्हा पाण्यात सूर मारली. इच्छा नसतानाही तळ गाठला. चड्ड्या, बनियन, बूट, चप्पल असं बरंच काही त्या चिखलात पडलं होतं. अर्धवट उघडं, अर्धवट बुडालेलं असं. त्या चिखलाच्या पापुद्र्यावर बसायला त्याला मजा वाटली. नेहमीसारखंच तिथून निघून गेलं की तिथे ठसे उमटतात आणि काही दिवसांनी नाहीसे होतात. पुन्हा तो तळ नेहमीसारखाच होऊन जातो. शेजारीच एक खोलगट असा भाग होता. तो उगाचच त्यात जाऊन फिरून आला. बऱ्याच दिवसांपूर्वी एका मुलानं वरून उडी मारली आणि तो इथं अडकला तो अडकलाच. डोळ्यांपुढं त्यानं त्याला धडपडताना पाहिलं. इच्छा असूनही तो काहीच करू शकला नाही. आणि नंतर काठी खोचावं तसं त्याचं शरीर पाईपच्या त्या खालच्या तोंडात अडकल्यासारखं. नंतर बरेच दिवस पाणी शांतच होतं, आपलंच कुणीतरी गेल्यासारखं. पण नंतर काहीच न झाल्यासारखं हळूहळू गर्दी वाढतच गेली. नाही म्हणायला तो खड्डा मात्र आहे तसाच राहिला. खालून वर हेलकावणारं आभाळ मस्त दिसत होतं. त्यानं वर पाहिलं.
आपण हे पाहतोय ते खरं की वरून दिसतं ते खरं, असा प्रश्न त्याला पडला. तसा तिथं प्रकाश थोडा कमीच होता, अंधारच जास्त. गोलाकार फेरफटका मारत तो जिथं पायऱ्या संपतात तिथं आला. आकार नसलेल्या पायऱ्या, ओबडधोबड, बहुतेक एवढ्या खाली कुणी येत नसावं म्हणून, असं त्याला वाटलं. पण पाणी कमी असेल तर काही मुलं येतातच, हळूहळू, बहुतेक गंमत म्हणून. त्या भिंतीलगतच्या पायऱ्या एक एक मोजल्यासारख्या करत हळूहळू तो वर जाऊ लागला. बऱ्याच पायऱ्या पार केल्यानंतर एका पायरीजवळ अडकलेली लाल रंगाची रिबीन त्याला दिसली, सापासारखी पाण्यात वळवळणारी. ती वर न्यावी की तसंच तिच्याबरोबर खेळावं, या विचारात बराच वेळ तो तिच्याकडेच पाहत राहिला. ती सुद्धा या रिबीनसारखीच आहे असं त्याला वाटलं. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहणारी, शांत निवांत अशी. तिला कसलेच प्रश्न पडत नाहीत, फक्त आपण असे का वागतो हा प्रश्न सोडला तर. तिला सगळं छान, सुंदर आणि मस्त वाटत. त्याला आपण राहतो त्यापेक्षाही मोठं, बाहेर खूप वेगळं, अफाट असं काहीतरी आहे असं वाटतं. तिचं म्हणणं असेल तर असेल, आपल्याला काय त्याचं. त्याला राग येतो, ती सुद्धा मग अडून बसते. मग अनेक दिवस कुणीच कुणाशी बोलत नाही, तिनं त्याची समजूत काढेपर्यंत. आताही त्याला तिच्याशी बोलून बरेच दिवस झाले होते. शेवटचं भांडण कशावरून झालं होतं, त्यानं आठवायचा प्रयत्न केला. त्याला काहीच आठवेना, खूप ताण देऊनही. तसंही आपल्याला आठवण्याची फारशी गरज पडत नाही म्हणून असेल कदाचित, असं त्याला वाटलं. पण आठवतं म्हणजे कुठंतरी असलं पाहिजे, साठवलेलं, आणि मग ते बाहेर येतं, पाहिजे तेव्हा. स्वतःच्या त्या विलक्षण शक्तीची जाणीव आणि त्या जाणीवेची जाणीव यामुळे त्याला भारी वाटलं. तिला वाटतं तसं. पुढच्या वेळी तिला हे सांगू असा विचार त्यानं केला. समोर एक मासा त्या रिबीनच्या टोकाशी खेळू लागला तसा तो भानावर आला. त्या भिंतीतल्या छोट्याशा झाडाच्या मुळात अडकलेली रिबीन त्यानं पंजानं अलगद सोडवली आणि ती तोंडात पकडून पुन्हा पायऱ्यांच्यावरून वर जाऊ लागला. शेवटी त्यानं पाण्यातून डोकं वर काढलं, तसं सगळं तसंच होतं, शांत. फक्त मगाचा तो पांढरा पक्षी तिथं नव्हता, बहुतेक त्याचंही पोट भरलं असावं त्याला वाटलं. त्यानं मग ती रिबीन तिथेच सोडून दिली, तशी ती पाण्यावर तरंगू लागली. त्यानं ती तोंडात पकडली आणि पाण्याच्या बरोबर मध्ये नेऊन सोडली. तसे अनेक छोटे छोटे मोठे मासे तिच्या जवळ येऊन अंदाज घेऊ लागले. त्याला हसू आलं. एक छोटा मासा तर उगाचच ती खाल्ल्यासारखा ओढू लागला. त्यानं जशी पुन्हा तिकडे उडी मारली तसे सगळे दूर पळाले. तो थोडा खाली आला. तिथून ती साप मरून पडावा तशी तरंगताना दिसत होती. मासे तिकडेच धावत होते. त्याला विचित्र वाटलं. आपण निदान वर पाण्याबाहेर जाऊन हे पाहू तरी शकतो, पण हे पाण्याबाहेर गेले की मेलेच. मग त्यांना बाहेरचं कसं दिसणार, की ते कधीच दिसू शकणार नाही. एवढ्यात त्याला वरून खाली त्याच्याच दिशेनं काहीतरी येतंय असं जाणवलं. आणि तेवढ्यात जोरदार आवाज झाला. काही कळायच्या आत एक मुलगा त्याला घासूनच खोल पाण्यात गेला आणि पोहत पुन्हा वर आला. अचानक घडलेल्या त्या प्रसंगानं तोही गडबडून गेला. मासे तर केव्हाच पळून गेले होते. तोही मग हळूच एका कडेला गेला, त्या पाईपच्या बाजूला. तोपर्यंत आणखी दोन तीन उड्या पडल्या आणि पाणी जोर जोरात हेलकावू लागलं. मुलांच्या दंगामस्तीचा, ओरडण्याचा आवाज वाढतच गेला. बराच वेळ मुलं खेळतच होती. पाण्यात बरीच खळबळ माजली होती. काही लहान मुलं वरूनच हे सगळं पाहत होती. एवढ्यात वरून एक दगड खाली आला, तो दचकला. वरची मुलं ओरडली. पोहणाऱ्या मुलांनी एकदा वर बोट दाखवणाऱ्या मुलांच्याकडे आणि नंतर त्याच्याकडे पाहिलं. या कुठल्याच खेळाचा भाग नसतानाही आता सगळ्यांचंच लक्ष त्याच्यावर होतं. तो पार तिथल्या तिथं थिजून गेला. पोहणाऱ्या मुलांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि काही कळायच्या आत एक मुलगा खालून त्याच्या दिशेनं वर आला. तो सूर मारून दुसऱ्या बाजूला झेप घेणार इतक्यात त्या मुलानं त्याला पकडलंच. इतक्या घट्ट की सगळं पोट तोंडावटे बाहेर पडेल असं वाटावं इतक्या घट्ट. त्या मुलानं मग तसंच त्याला अधंतरी वर पकडलं, पाण्याच्याही वर. सगळ्यांचा एकच जल्लोष झाला. क्षणभर त्याला काहीच दिसेनासं झालं. त्या पायरीवरची अनेक मुलं आता त्याच्याकडेच पाहत होती. त्यानंही पहिल्यांदाच त्यांना इतक्या जवळून पाहिलं. माणसांचा हात तो प्रथमच अनुभवत होता.
एकाने त्याचा उजवा पंजा जसा ओढला तसं त्याला प्रचंड वेदना झाल्या. वेदनांचाही एक अनुभव. मघाचीच ती लाल रंगाची रिबीन त्याला एकाच्या हातात दिसली. ती रिबीन त्याच्या मागच्या डाव्या पायाला घट्ट बांधली गेली. त्याला फक्त तीनच पाय असल्यासारखं झालं. त्या हातातून हळूहळू त्याचा प्रवास वरच्या दिशेला ओरडणाऱ्या त्या मुलांच्या दिशेनं होऊ लागला. जसा तो वर पोहोचला तसं त्याला ते आजूबाजूचं जग दिसलं. बरीच छोटी छोटी झाडं, खूप लांबवर पसरलेली जमीन, कपड्यांतली माणसं, फिरणाऱ्या वस्तू, असं बरंच काही. एवढ्यात त्या मोठ्या मुलाच्या हातातून तो त्या छोट्या मुलाच्या हातात गेला. त्याला तो नीट पकडता न आल्यानं तो खाली जमिनीवर पडला. पहिल्यांदाच तो एवढ्या उंचीवरून खाली जमिनीवर पडत होता. त्याचा उजवा हात थोडा दुखावला गेला, पण जमीन अशी तो पहिल्यांदाच अनुभवत होता, घट्ट, रुक्ष, खरभरीत. त्याही परिस्थितीत त्यानं एकदा उडी मारून बघितली. मुलांचा एकच गलका झाला आणि त्याचा डावा पाय जोरात ओढला गेला. तो दोन तीनदा फरफटत त्या लहान मुलांच्या पायाजवळ येऊन पडला. उठून सरळ होताना त्याच्या उजव्या हाताला तिथल्याच गवताचा स्पर्श झाला, मऊ थंडगार असा. मुलं बाजूला झाली होती. एका बाजूला तो होता आणि दुसऱ्या बाजूला मुलं आणि मध्ये लाल रंगाची रिबीन. एका बाजूला त्याला विहिरीचा कठडाही दिसला, पण तरीही तिकडे जावं असं त्याला वाटेना. त्यानं पुन्हा एकदा उडी मारली विरुद्ध दिशेला. तसं मुलांनी त्याला ओढायला सुरुवात केली. कधीच न पाहिलेल्या जमिनीवरून तो फरफटत जाऊ लागला. पाठीमागून पळणारी ओरडणारी मुलं त्याला दिसतच होती. अंगावर बरंच खरचटत होतं, रक्त येत होतं आणि रस्ताही वेगानं मागं पडत होता. बरीच नवीन झाडं, प्राणी, पक्षी तो पाहत होता. एव्हाना त्याचा एकच डोळा पाहण्यासारखा राहिला होता आणि शरीराचा कुठलाच भाग जाणवेनासा झाला होता. अजूनही थोडा श्वास शिल्लक होताच हळूहळू मुलांचा उत्साह कमी झाला. तो कुठलीच हालचाल करत नाहीये हे पाहून मग त्यांनी त्याला तसंच सोडून दिलं. त्यानं आकाशाकडे पाहिलं, विहिरीतून पाहायचा तसं. त्याचा रंग तसाच होता, पण आता ते खूप मोठं आहे असं त्याला जाणवलं. दोन्ही डोळ्यातही न मावणारं, आपल्याला वाटतं जाणवतं त्यापेक्षाही मोठं. आता त्याच्या शरीराची कुठलीच हालचाल होत नव्हती. श्वास पूर्णपणे थांबला होता. शरीर थंड पडलं होतं. सगळंच शांत झालं होतं. फक्त त्याचा उरलेला एक डोळा मात्र तसाच उघडा होता, काहीतरी शोधत असल्यासारखं.

0: श्रोतेहो, अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता बेडूक. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित केला.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत लैला. या चित्रपटामधलं संगीत आहे उषा खन्ना यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं लैला या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्द रचना सावन कुमार यांची आणि संगीतकार उषा खन्ना.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात, शब्दरचना सावन कुमार यांची. हे गीत आपण ऐकणार आहोत लैला या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. लैला या चित्रपटामधलं शब्दरचना सावन कुमार यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. या गीताला

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं सावंत कुमार यांचं, चित्रपट लैला, आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. लैला या चित्रपटामधलं शब्दरचना सावन कुमार यांची. हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. संगीतकार उषा खन्ना.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सावंत कुमार यांचं लैला या चित्रपटामधलं. गायिका लता मंगेशकर, संगीतकार उषा खन्ना.

आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात लालच या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अंजानी यांची ही गीतरचना ऐकूया किशोर कुमार, सुरेश वाडकर आणि मन्नाडे यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहेरी.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: लालच या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

ऐकूया लालच या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. अंजान यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: लालच या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. अंजानी ह्यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.
2: गम हो तुम्हारा या मेरी खुशी, एक है दोनों बात

हे गीत आपण ऐकणार आहोत लव मॅरेज या चित्रपटामधलं. शब्दरचना हसरत जयपुरी यांची, ऐकूया शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मल्लिक यांनी.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्दरचना हसरत जयपुरी यांची. ऐकूया लव्ह मॅरेज या चित्रपटामधलं हे गीत आणि या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

दर्द मेरे दिल का कम होगा के नहीं अमोय।

अलका याज्ञिक आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. लव मॅरेज या चित्रपटामधलं गीतकार हसरत जयपुरी, संगीत आहे अनु मलिक यांचं.

लव्ह मॅरेज या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकूया. शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीतकार अन्नू मल्लिक.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लव्ह मॅरेज. या चित्रपटामधलं विजय बेनेडिक्स यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार अन्नू मलिक.

0: सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM। ध्वनियता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन। एक खास संधी तुमच आवडत गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओ वर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात पाताल भैरवी या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत। संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।

0: लालच या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. अंजानी ह्यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.
1: गम हो तुम्हारा या मेरी खुशी, एक है दोनों बात

हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज, अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. एम जी हसमत यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी, आणि हे गीत आहे पैसा ये पैसा या चित्रपटामधलं.

0: अरे अरे अरे बुआ जी के चमचो, बोलो बुआ जी महारानी की जय।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एम जी हसमत यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात। हे गीत आहे पैसा ये पैसा या चित्रपटामधलं। संगीतकार उषा खन्ना।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पसंत अपनी अपनी या चित्रपटामधलं योगेश यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहेरी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पसंत अपनी अपनी या चित्रपटामधलं गीत। गीतरचना योगेश यांची, ऐकूया शक्ती ठाकूर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत, संगीतकार बप्पी लहेरी।

गीता मेरी तरफ देखो। चलो मैं बता देता हूं, मैं ही संदीप आनंद हूं।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अझीज यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे एम जी हसमत यांची, संगीतकार उषा खन्ना, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पैसा ये पैसा या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पैसा ये पैसा या चित्रपटामधलं एम जी हसमत यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात। चित्रपट आहे पसंत अपनी अपनी। योगेश यांची गीतरचना, संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी।

तारें जीवन में उलझ गई, पलक पलक छलक छलक गया प्यार मेरे तन मन में।

कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. इंदिवर यांची शब्दरचना आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं. ऐकूया पाताल भैरवी या चित्रपटामधलं हे गीत.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे पुकार या चित्रपटामधलं. शब्दरचना गुलशन बावरा यांची. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

शब्बीर कुमार यांच्या आवाजात प्रेम तपस्या या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: प्रेम तपस्या या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात किशोर कुमार आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत आहे पुकार या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या स्वरात गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत आहे पुकार या चित्रपटामधलं.

आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात पुकार या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता ऐकूयात अमिताभ बच्चन यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

शब्बीर कुमार यांच्या आवाजात प्रेम तपस्या या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे पुकार या चित्रपटामधलं. शब्दरचना गुलशन बावरा यांची. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

कार्यक्रमात यानंतर पाताल भैरवी या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पाताल भैरवी या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीताने सजवलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: पेंटर बाबू या चित्रपटामधलं उत्तम सिंग यांचं संगीत असलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत प्रेम तपस्या या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतरचं गीत ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. हे गीत ऐकणार आहोत प्रेम तपस्या या चित्रपटामधलं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया संगीतकार राहुल देव बर्मन यांनी गायलेलं हे गीत पुकार या चित्रपटामधलं.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत प्यार झुकता नहीं या चित्रपटामधलं. SH बिहारी यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर, शब्बीर कुमार आणि लक्ष्मीकांत यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

प्यार झुकता नहीं या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना SH बिहारी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे प्यार झुकता नहीं या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर, शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीतकार SH बिहारी, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. प्यार झुकता नाही या चित्रपटामधलं पद्मिनी कोल्हापुरे आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिकेतला हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झालेला. या चित्रपटामधली सगळीच गाणी ही श्रवणीय होती. त्यातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं SH बिहारी यांचं गीत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात रमेश सिप्पी दिग्दर्शित सागर या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सागर या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

ऐकूया सदमा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे इलाही राजा यांचं.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: श्रोत्यो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आर जे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत रमेश सिप्पी दिग्दर्शित सागर या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात रमेश सिप्पी दिग्दर्शित सागर या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना जावेद अख्तर यांची. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
0: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत किशोर कुमार आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात सागर या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. सागर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं रमेश सिप्पी यांनी आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: दिल से सुनो दिल से सुनाओ रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हैड टची।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आता आपण ऐकणार आहोत सदमा या चित्रपटामधलं गीत रचना गुलजार यांची, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार इलाई राजा।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात, गीतरचना गुलजार यांची. ऐकूया सदमा या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार इलाई राजा.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपले खानदेश, आपली मानसर।
1: सदमा या चित्रपटामधलं कमल हसन आणि श्रीदेवी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीत दिलं आहे इलाई राजा यांनी।
2: कौन सी कहानी?

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सागर या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत. रमेश सिप्पी दिग्दर्शित सागर या चित्रपटामध्ये कमल हसन, ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यावर चित्रित असलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सदमा या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे इलाई राजा यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संजोग या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत एस पी शैलजा आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सनी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात संजोग ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

संजोग या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. शब्दरचना अंजान ह्यांची आणि संगीतकार लक्ष्मीकांत पहिलेलाल.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. चित्रपट आहे सनी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आनंद कुमार आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया, सनी या चित्रपटामधलं। संगीतकार राहुल देव बर्मन।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सिपाई या चित्रपटामधला महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत दिलं आहे रघुनाथ सेठ यांनी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात संजोग या चित्रपटामधलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। गीतकार अंजन आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात एस पी शैलजा आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं संजोग या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतरचना अंजान यांची आणि या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

0: मी विभूती
1: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात। हे गीत आपण ऐकणार आहोत शराबी या चित्रपटामधलं। अंजान यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजात अंजान यांचं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत शराबी या चित्रपटामधलं.

0: पर मिले तो हर नशा है बेकार जहां चाहिए।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात। चित्रपट आहे शराबी, अंजान यांची शब्दरचना आणि संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे शराबी या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. अंजान आणि प्रकाश मेहरा यांची गीतरचना, संगीतकार बप्पी लहिरी.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे शराबी. या चित्रपटामधलं अंजान आणि प्रकाश मेहरा यांची गीतरचना. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत शरारा या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: बाबूजी बाबूजी बाबूजी बाबूजी बाबूजी बाबूजी बाबूजी.

0: मी आरजे स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं शरारा या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

सोहनी महिवाल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार अन्नू मलिक.

लता मंगेशकर यांच्या आवाजात अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, शुभ कामना या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

शुभकामना या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांनी गायलेलं शुभकामना या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: शुभकामना या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.
1: सा मग मग

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सनी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं सनी या चित्रपटामधलं, गायक स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 90.8 एफएम, ऑलवेज हैड टची।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो हे गीत आपण ऐकणार आहोत शराबी या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात। गीतकार अंजान आणि संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।
2: मीरा! मीरा!

शरारा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सोहनी महिवाल या चित्रपटामधलं आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक.

ऐकूया आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत सोहनी महिवाल या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत सोहनी महिवाल या चित्रपटामधलं आता आपण ऐकणार आहोत. अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरच गीत ऐकूया. सोहोनी महिवाल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले आणि अन्वर यांच्या आवाजात. संगीतकार अनु मलिक.

0: अटकजी।
1: सौतन या चित्रपटामधलं सावन कुमार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात। संगीत आहे उषा खन्ना यांचं।

0: जय।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे आशा भोसले यांच्या आवाजात सावन कुमार यांचं, संगीतकार उषा खन्ना आणि चित्रपट आहे सौतन।

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: सौतन या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात। संगीतकार उषा खन्ना।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे सौतन ह्या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीतरचना सावंत कुमार यांची आणि संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. सौतन या चित्रपटामधलं संगीतकार उषा खन्ना.

यादगार या चित्रपटामधलं रुणालयला यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. इंदिवर यांची शब्दरचना, संगीतकार बप्पी लहिरी.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपले खानदेश, आपली माणसं।
1: ऐकूया यादगार या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात, शब्दरचना अंजान यांची आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहिरे यांचं।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे ये देश. या चित्रपटामधलं गीतरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांची शब्दरचना. ये देश या चित्रपटामधलं हे गीत आहे आणि संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. ये देश या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: ये देश या चित्रपटामधलं सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

ये देश या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि गायक कलाकार आहेत शैलेंद्र सिंग, उदित नारायण, कुमार सानू आणि शक्ती ठाकूर.

0: சுமன் பவன், 90.8 FM, always heart touching.
1: ऐकूया अनवर आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. चित्रपट आहे ये इश्क नहीं आसान. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

मन्नाळे यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता ऐकूयात. गंगा मेरी माँ या चित्रपटामधलं या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आशा भोसले यांनी गायलेलं गंगा मेरी माँ या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात। गुलशन बावरा यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

लता मंगेशकर यांनी गायलेलं गहरी चोट या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात गहरी चोट या चित्रपटामधलं गीत। इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी।

हिंदी चित्रपट इतांच्या कार्यक्रमात आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांच्या आवाजात गुलशन बावरा यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. गंगा मेरी माँ या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत.

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: गँगवार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गंगा मेरी माँ या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गंगा मेरी माँ या चित्रपटामधले गीत गुलशन बावरा यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत घर एक मंदिर या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया सुरेश वाडकर, शैलेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

हे गीत आहे गँगवार या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहरी.

0: घर एक मंदिर या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
1: हे बम बम बम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. घर एक मंदिर या चित्रपटामधलं शैलेंद्र सिंग आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत अमित कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. अंजाणी यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. घर एक मंदिर या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

आजचा या चित्रपटामधलं अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार MG हशमत, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, चंद्राणी मुखर्जी आणि पौर्णिमा यांच्या आवाजात.

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: गहरी चोट या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि येसुदास यांच्या आवाजात. संगीतकार उषा खन्ना.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गहरी चोट या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. संगीतकार चित्रगुप्त.
2: मैंने कहा ऐ संग दिल, ऐ तंग दिल,

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत गिरफ्तार या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं. ऐकूया संगीतकार बप्पी लहरी आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

ऐकूया यादगार या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना अंजान यांची आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. ऐकूया गिरफ्तार या चित्रपटामधलं हे गीत.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. यादगार चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार बप्पी लहिरी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांच्या स्वरात. अंजान ह्यांची शब्दरचना असलेलं घरद्वार या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार चित्रगुप्त.

कार्यक्रमात आता ऐकूयात घरद्वार या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज अनवर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. अंजान यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.